वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुवासिनी भावे आपल्या सोबत होत्या. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. प्रोग्राम कसा होता हे मला जरूर कळवा आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. असेच नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे बुधवार 14 ऑक्टोबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. देवावर श्रद्धा ठेवा, मनात प्रेम ठेवा आणि कर्मावर विश्वास ठेवा, कारण चांगले विचार मनाला शांती देतात आणि चांगली कर्म जीवनाला सुंदर बनवतात. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. रोनॉल्ड रेगन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, यांनी अंमली पदार्थाविरुद्ध युद्ध पुकारलं. जिम हाइन्स 100 मीटर स्प्रिंट पाळण्याच्या शर्यतीमध्ये 9.95 सेकंद वेळेसह तथाकथित 10 सेकंदाचा अडथळा पार करणारे पहिले धावपटू बनले. दिवस होता आजचा. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे 380,000 अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला, तोही आजच्याच दिवशी. चक एगर हे ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक बनले, तोही दिवस होता आजचाच. ए मिलने यांची विनी द पू हे लहान मुलांसाठी पुस्तक प्रकाशित झाले, तेही आजच्याच दिवशी. ऑक्सफर्ड विद्यापीठ पदवी अभ्यासक्रमात स्त्रियांना प्रवेश देण्यात आला, तोही दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. गौतम गंभीर, भारतीय क्रिकेटपटू आणि पद्मश्री प्राप्त यांचा जन्म आजचाच. उस्ताद शाहिद परवेज, भारतीय इटावा घराण्याचे सतार वादक, पद्मश्री संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. सुभाष भेंडे, भारतीय लेखक, यांचाही जन्म आजचाच आहे. निखिल बॅनर्जी, भारतीय मेहर घराण्याचे सतार वादक, यांचाही जन्म आजचाच. बिरेंद्र कुमार भट्टाचार्य, भारतीय आसामी लेखक आणि कादंबरीकार, आधुनिक आसामी साहित्याचे प्रमुख लेखक म्हणून प्रसिद्ध असणारे, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त, यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्या सोबत आज राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात मेष राशीपासून. आज तुम्हाला सरकारी कामात सहकार्य मिळत असल्याचे दिसते, तसेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ रास, आज तुम्ही घरगुती वस्तूंच्या खरेदीवर काही पैसे खर्च करू शकता. आज तुम्हाला काही आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. मिथुन रास, मंदावलेल्या व्यवसायासाठी जर तुम्ही कोणत्याही बँक संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला ते सहज मिळेल. कर्क रास, आज तुम्ही कोणतेही नवीन काम केले तर ते नक्कीच पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून आनंदी व्हाल. सिंह रास, आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. आज तुमच्या कुटुंबात काही वडिलोपार्जित मालमत्तेवरून भाऊ बहिणींमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. कन्या रास, आज तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राला भेटून आनंद होईल. वडिलांचा सल्ला घेऊनच एखाद्याकडून पैसे उधार घ्या, अन्यथा परत फेडण्यात त्रास होईल. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत. एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या सहाराशे ऐकू, ज्यामध्ये तुळरास. मुलाच्या शिक्षणासंबंधी समस्यांबद्दल आज जर तुम्ही थोडेसे चिंतेत असाल तर त्या समस्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून सोडवल्या जातील. वृश्चिक रास, आजच्या दिवशी तुमच्या भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल, पण यासोबतच तुम्हाला तुमचे बजेट देखील लक्षात ठेवावे लागेल. धनुरास, आज तुम्ही तुमच्या कौटुंबिक कामात व्यस्त असाल, तसेच तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला आज आर्थिक लाभही मिळू शकतो. मकर रास, आज तुमची व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. आज तुम्ही तुमच्या गोड बोलण्याने लोकांची मने जिंकण्यात यशस्वी व्हाल, त्यामुळे व्यवसायातील तुमचे सहकारी तुमच्यावर खुश असतील. कुंभ रास, प्रेमसंबंधातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे, कारण त्यांच्या नात्यामध्ये एक स्पार्क आज पाहायला मिळेल. आणि शेवटची मीन रास, आज तुमचे आरोग्य थोडे बिघडू शकते, त्यामुळे आज तुम्हाला आरोग्याबाबत जागरूक राहावे लागेल. चला, 12 राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. थोडी 90.4 FM KLE गणेश.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी। रवी नाईक, गोव्याचे माजी मुख्यमंत्री, यांची आज पुण्यतिथी। एनयू प्रभू, भारतीय अमेरिकन गणितज्ञ, यांची पुण्यतिथी आजच। राधाकृष्ण हरिराम तहिलियानी, भारतीय नौसेनाधिपती, यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। मोहन धारिया, भारतीय राजकारणी, यांची पुण्यतिथी आजच आहे। दत्तोपंत ठेंगडी, भारतीय समाजकारणी, स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ संस्थापक, यांची पुण्यतिथी आजच आहे। सेतू माधवराव पगडी, भारतीय इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते, यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। रघुनाथ धोंडो कर्वे, भारतीय विचारवंत, समाजकारणी, यांची पुण्यतिथी आजच आहे। लालचंद हिराचंद दोषी, भारतीय उद्योजक, वालचंद उद्योग समूहाचे अध्यक्ष, पद्मश्री, यांची पुण्यतिथी आजच आहे। या होत्या आजच्या पुण्यतिथीने। यासोबत मनीषा निरोप घेतीये, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र बनून 94.4 FM KLZ।

0: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का। देयर इज वन नेम यू कैन ट्रस्ट, केली फर्टिलिटी सेंटर, विद साइंस, सोल एंड सेंसिटिविटी। जिंदगी को दो नई शुरुआत केली IVF के साथ। आज ही विजिट करें केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकेंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेगावी। फोन नंबर 08312551530 एंड 247377, एक्सटेंशन 1530।
1: KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099, ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवादमालेत आज आपण क्रमांक 29 स्टार ऑफ बेथलेम या पुष्पौषधीची माहिती घेणार आहोत. शॉक, मग तो मानसिक असो वा शारीरिक, त्याचे परिणाम तात्काळ नाहीसे करणारे औषध म्हणजे स्टार ऑफ बेथलेम. अपघातात सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीला शारीरिक इजा तर होतेच, पण मानसिक धक्काही बसतो. अशा वेळी हे औषध दिल्यास अपघाताचे शरीरावर व मनावर झालेले परिणाम दूर करून बरं होण्यास हे औषध अत्यंत उपयोगी ठरतं. अचानक कानावर पडलेली दुःखद बातमी, घोर निराशा, उदाहरणार्थ परीक्षेचा निकाल, धंद्यातील नुकसान, यामुळे मनाला धक्का तर बसतोच, पण दुःख, निराशा इत्यादींचाही परिणाम होत राहतो. मनाच्या आणि शरीराच्या वेदनांवर दिलासा देणारं असं हे औषध आहे. न दिसणाऱ्या मनाच्या जखमांवर ते मलमपट्टी करतं. इंग्लंडमधील एका प्रसिद्ध बॅच प्रॅक्टिशनरनं वर्णन केलेल्या काही हकीकती पहा. लंडनमध्ये त्यावेळी बॉम्ब कोसळत होते. एक बाई आपल्या घरातच बसली होती आणि बॉम्ब कोसळल्यानंतर ती जेव्हा उठायचा प्रयत्न करू लागली त्यावेळी तिला उठताच येईना. तिच्या मनाला व शरीराला बसलेल्या तीव्र धक्क्यामुळे तिला अचानक आर्थरायटिस झाला व तो फक्त या एकाच औषधानं बरा करता आला. एका बाईची मुलगी विमानानं प्रवास करणार होती व नंतर त्या विमानाला अपघात झाला. ही बातमी ऐकून तिच्या आईला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. खरं म्हणजे तिची मुलगी त्या विमानानं काही कारणामुळे जाऊ शकली नव्हती व सुखरूप होती, पण तेव्हापासून सुरू झालेले डोकेदुखी मात्र स्टार ऑफ बेथलेम या औषधाच्या उपचारानंतरच कमी झाली. कधी कधी शॉकचे परिणाम ताबडतोब दिसून येत नाही, पण कालांतरानं आठवडे, महिने, कदाचित काही वर्षांनी त्याचे परिणाम दृश्य होऊ लागतात. त्यावेळेला तो शॉक माणूस विसरूनही गेलेला असतो. हे परिणाम मानसिक किंवा शारीरिक कोणत्याही प्रकारचे असू शकतील, उदाहरणार्थ नर्वस ब्रेकडाऊन, त्वचा रोग, संधिवात इत्यादी. म्हणूनच कधी कधी एखाद्या रुग्णाच्या बाबतीत योग्य ती औषध देऊन सुद्धा उपयोग होत नसेल तर हे औषध दिल्यानंतर उपयोग होतो, कारण माणसाला असा एखादा मानसिक किंवा शारीरिक धक्का आयुष्यात केव्हा तरी बसलेला असतोच. इलेक्ट्रिक शॉक, उंचावरून खाली पडणं, अचानक मार लागणं इत्यादी बाबतीतही या औषधांचा उत्तम उपयोग होतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होणं, कल्पना नसताना मानहानी होणं, अचानक आर्थिक नुकसान होणं इत्यादींमुळे मनावर होणारा परिणाम हे औषध तात्काळ नाहीसं करतं. एक उदाहरण घेऊ. सुशीलाबाई वय 58 वर्ष, त्यांना जीवनात अनेक मानसिक धक्के सहन करावे लागले. मुलीचं लग्न करून दिलं आणि 6 महिन्याच्या ती सासरच्या छळामुळे माहेरी आली. यानंतर त्यांचं स्वतःचं ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन करावं लागलं व नंतर हृदय विकारानं अचानक त्यांचे पती निवर्तले. यामुळं सुशीलाबाई स्वतःला सावरू शकल्या नाहीत. झोप लागत नसे, मनातील विचारांचे आवर्तन थांबत नसत, जेवण जात नव्हतं, अशक्तपणाही खूप आला होता, पेप्टिक अल्सरचा त्रास बळावला होता. त्यांना स्टार ऑफ बेथलेम मनातील विचारांचे आवर्तन थांबवण्यासाठी व्हाईट चेस्टनट व अशक्तपणासाठी ऑलिव्ह क्रमांक 23 पुष्पौषधी दिली. त्यामुळं त्या स्वतःच्या मनाला आणि शरीराला सावरू शकल्या. आणखी एक उदाहरण घेऊ. मधुकर राव वय 60 वर्ष, रिटायर्ड झाल्यानंतर ते व त्यांची पत्नी दोघच राहत होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत होता व तिकडे स्थायिक होण्याचा त्याचा विचार होता. मधुकर रावांची पत्नी अचानक स्वर्गवासी झाली व ते एकाकी झाले. मुलगा पाहुण्यासारखा आला आणि गेला. आपलं उर्वरित आयुष्य परदेशात घालवावं हेही त्यांना रुचेना. एकाकी जीवन कंठावं लागत होतं. त्यामुळे मधुकर रावांना अत्यंत नैराश्य आणि उदासपणा आला. त्यांच्या चेहऱ्याची एक बाजू मधून मधून खूप दुखायची. पहाटे लवकर जाग यायची. आपण इथेच राहावं की मुलगा बोलावतोय तिकडे जावं हा निर्णय घेता येईना. मधुकर रावांना पत्नी निधनाच्या मानसिक धक्क्यासाठी स्टार ऑफ बेथलेम, नैराश्यासाठी आणि उदासीनतेसाठी मस्टर्ड आणि स्क्लेरॅन्थस द्विधा मनस्थितीसाठी ही औषधं दिली. यामुळे त्यांची मनस्थिती बरीच सुधारली, झोपही शांत लागू लागली. आता एक घर चुलत भावाच्या ताब्यात देऊन ते काही दिवसांसाठी मुलाकडे जाणार आहेत. आवडलं तर कदाचित तेथेच राहणार आहेत. एकंदर अचानक मानसिक किंवा शारीरिक धक्का आणि त्याचे परिणाम यासाठी ही क्रमांक 29 स्टार ऑफ बेथलेम ही बॅचफ्लावर रेमेडी अत्यंत उपयुक्त ठरते. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण निलेश पाटील यांना ऐकणार आहोत, जे मूळचे निपाणीचे आहेत आणि आधुनिक शेती करतात आणि विशेष म्हणजे सेंद्रिय शेती ते करतात. आपल्या शेतामध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग ते करतात, ज्यामध्ये भाजीपाला असेल, वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य असतील, अशा प्रकारचं पीक ते घेत असतात आणि त्याच्याबद्दलची आपण अधिकची माहिती ऐकणार आहोत. तर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. शेती करण्याचं मुळात तुमच्या डोक्यात आलं कसं? म्हणजे शेती म्हटलं की आताचं जे युथ जनरेशन आहे, युवा पिढी आहे, ती लांब पळते किंवा शेती करणं हे त्यांच्या डोक्यातच नसतं. तर तुम्ही हे कसं काय केलं?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी शेतीची म्हणजे आज तरुण पिढी जर बाजूला जात असली तरी त्या तरुण पिढीला माझं सांगणं एवढंच आहे की तुम्ही शेताच्या जवळ यायलाच पाहिजे. आज ना उद्या तुम्हाला यायलाच पाहिजे. तर तरुण पिढीनं खरं म्हणजे शेतीकडं आत्ता वळलं पाहिजे आणि नैसर्गिक पद्धतीनं किंवा सेंद्रिय पद्धतीनं आपल्याला ज्या पद्धतीनं शेती करता येईल त्या पद्धतीनं शेती करायला सुरुवात करायला पाहिजे आणि तरुणांनी याच्यात जास्त करून म्हणजे भाग घ्यायला पाहिजे. कारण आपल्याला जर विषमुक्त अन्न पिकवायचं असेल आणि पुरवायचं असेल आपल्या समाजाला, समाजाचं आरोग्य चांगलं राखायचं असेल, किंबहुना आपल्या कुटुंबाचं त्याच्यातनं राहणारच आहे, पण समाजाचं सुद्धा जर आपल्याला आरोग्य सुधारायचं असेल तर नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीचा आपल्याला म्हणजे आपण स्वीकारायलाच पाहिजे आणि तरुणांनी याच्यामध्ये पुढे यायला पाहिजे असं मला वाटतं.
0: बरोबर ना. तुम्ही स्वतः एवढं चांगलं शिक्षण घेतलं, मग नोकरी करावी म्हणजे नोकरीचं कसं की हा महिनाभर आपण नोकरी केली की आपल्याला एक चांगला पगार मिळतो, महिन्याच्या शेवटी टेन्शन राहत नाही. व्यवसाय म्हटलं, शेती म्हटलं तर त्याच्यामध्ये एखाद्या टायमिंगला जास्त पैसे मिळतील, एखाद्या वेळेस कमी मिळतील, एखाद्या वेळेस मिळणारही नाहीत असं असतं. तर त्यामुळं बरेचसे म्हणजे शेतीकडे वळत नाहीत आणि तुम्ही एवढे चांगलं शिक्षण घेऊन सुद्धा शेती करताय, तर याच्या पाठीमागचं काही खास कारण आहे?
1: कारण असं आहे की शेती जरी आपण बेभरोशाची म्हणत असलो तरी निसर्गाचा अभ्यास करून आणि निसर्गाची साथ घेऊन आपण जर शेती करायचं ठरवलं तर आपल्याला बरंचसं काही करू शकतोय, आपण करता येतंय आणि करण्यासारखंही आहे, पण आपण त्याच्याकडे बघत नाही. किंबहुना आजच्या पिढीचं काय झालंय, कष्ट खायची तयारी जी आहे नैसर्गिक शेतीला किंवा सेंद्रिय शेती आपण जी करतो त्याला थोडंसं मेहनत जास्त आहे, किंवा काही निविष्ट आपण ज्या बनवतोय त्या स्वतः आपण बनवायला पाहिजेत आणि याच्याकडे जास्त कल तरुण पिढीचा दिसत नाही. का? तर थोडं आपल्या अगोदरच्या लोकांनी सुद्धा म्हणजे कशाला करतो शेती, कुठेतरी कामधंदा बघ किंवा काय असं एक घरच्या लोकांचं सुद्धा तसं थोडंसं हे असल्यामुळं ती पिढी मागं चालली असं मला वाटतं. पण तसं न होता तरुणांनी खरं म्हणजे पुढे यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे ते नैसर्गिक शेती करायला पाहिजे. राहिली गोष्ट शिक्षणाची, तर मला नाही वाटत की शिक्षणाचा आणि शेती करण्याचा असा कुठला म्हणजे फरक आहे किंवा असे बरेचसे म्हणजे मी आता फक्त डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालोय तर बरेचसे आमच्या शेती क्षेत्रात अशी लोक आहेत की जी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत किंवा एक एक लोक PhD. आता आमचा एक मित्र आहे तर तो PhD झालाय, तर तो काय करतोय म्हटलं तर तुम्ही म्हणणं त्याचा गोठा आहे. अगदी आम्ही दोघं एका बाकावर बसून शिकलोय, पण त्याचा गोठा आहे. तो अमेरिकेला एका युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर होता, तर त्याने ते काम सोडून सुद्धा तो आता गोठा करतोय. लय लांबचं उदाहरण आहे, आपल्या कागलचंच आहे. मी दोघं एकत्र शिकलो, एकाच वर्गात बसून शिकलोय, तो फार सगळं जग दुनिया फिरून आला पण शेवटी आता तो गोठाच आहे. त्याच्या गोठ्यावरतीच त्याचा प्रोजेक्ट चाललाय, तो तयार करतोय काहीतरी प्रोजेक्ट मोठा त्याच्याप्रमाणे. म्हणजे असं पण आहे, तो त्या शेतीशी रिलेटेड त्या व्यवसायात आणि तो चारा वगैरे पिकवतोय असंही नाही. आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्याकडून तो चारा विकत घेतोय आणि त्याच्यापासून तो दूध उत्पादित करतोय आणि तिथल्या लोकांना म्हणजे चांगलं सकस दूध देतोय, त्याच्या गोठ्यावरती लोक न्यायला येतात ते दूध. असं पण आहे, म्हणून शेती आणि शिक्षण याचा अशी सांगड घालता येणार नाही आपल्याला. किंवा अमुकच एका पद्धतीचं शिक्षण घेतलं म्हणजे त्यांना शेती करू नये किंवा त्यांना ती नोकरीच करायला पाहिजे असंही काही राहिलेलं नाही, म्हणजे आत्ता तरी राहिलेलं नाही. आणि मला वाटतं समाजातल्या बाकीच्या ज्येष्ठ लोकांनी सुद्धा तसं म्हणू नये की तो शिकलाय आणि त्यानं ती नोकरीच करायला पाहिजे किंवा हे असं म्हणू नये असं मला वाटतंय. म्हणजे माझं वैयक्तिक मत कदाचित चुकीचं असेल पण मला असं वाटतंय की ते तसं होऊ नये, म्हणजे लोकांनी त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन तसा ठेवू नये,
0: बदलावा.
1: शेती सुद्धा आपल्याला भरपूर करायला येते, फक्त मनापासून करायची तयारी पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही समरस होऊन करायला पाहिजे. कुठलंही काम आपल्याला करता येते, येत नाही असं नाही, येत आहे, फक्त आपण ते त्याच्यात समरस होऊन करायला पाहिजे.
0: तुम्ही जे शेती करण्याचा निर्णय घेतलात म्हणजे सिरियसली लहानपणापासून तुम्हाला आवड आहे, पण तुम्ही जसं सांगितलं की 15-16 पासून तुम्ही याच्याकडे वळलात जास्त, तर असं काय झालं की तुम्हाला असं वाटलं की आता आपण शेती केली पाहिजे?
1: असं काही काय घटना अशी घडली असं म्हणता येणार नाही, पण कुठंतरी एक मनात असं लहानपणापासून ते वेळ होतं आतमध्ये की ते आपल्याला ते करायचंय, काहीतरी राहून चाललंय किंवा राहतंय असं वाटायचं. त्याच्यामुळं ते मनाला एक सारखं हे व्हायचं. आणि मग तेव्हापासून ते म्हणजे काय झालं नक्की हे सांगता येणार नाही, पण ते आत कुठंतरी आतनं आवाज आला की ते आपल्याला करायचं आहे. आणि मग त्या ह्याच्यामुळं मी शेताकडे वळलो. आणि याच्यातच वाळेकर सरांचं जे पुस्तक माझ्या वाचनात आलं नैसर्गिक शेतीवरचं, त्याच्यामुळं आणखीन डोक्यात आलं की आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकतोय. आणि विषमुक्त अन्न पिकवण्याचं आणि अन्न देण्याचं जर आपण ठरवलं तर आपण हे करू शकतोय. आणि ह्याच्यातनं तरुणांना पण चांगला संदेश जाईल आणि आपण काहीतरी चांगलं करतोय त्याचं समाधान वेगळं, मग त्याच्यातनं आपल्याला मिळकत पण होईल. आणि मिळकत जी होईल ती मिळकत आहे, ती मिळकत ते समाधान वेगळं, म्हणजे त्याच्या त्या विषमुक्त अन्न पिकवल्यानंतर ते विकून त्याच्यातनं येणारं जे उत्पन्न आहे आपलं ते समाधान वेगळं, म्हणजे
0: तो आनंद वेगळा. खूप चांगलं वाक्य तुम्ही वापरताय की विषमुक्त अन्न पिकवणं. आणि खर तर आजच्या समाजाची म्हणा किंवा आज या जगाची तीच गरज आहे, कारण आज सगळीकडे भेसळ आहे, सगळ्या गोष्टींमध्ये भेसळ आहे सगळीकडे, म्हणजे आपण जे खातो त्या प्रत्येक पदार्थामध्ये भेसळ आहे.
1: भेसळ तर आहेच आणि सगळं विषारी आहे.
0: हो ना, त्यामुळं ते खाणं आणि त्याच्यामुळे आपलं आरोग्य आज ना उद्या बिघडणार, त्याचे परिणाम दुष्परिणाम आपल्याला पाहायला
1: मिळणार.
0: त्यामुळं हे आपण करणं गरजेचंच आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना हा विचार करायला हवा. सध्या
1: प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की आपले जे आता बुजुर्ग लोक आहेत त्यांना आज रोजी लगेच पटणार नाही, पण जी नवीन पिढी आहे, यंग जनरेशन आहे, त्यांनी जास्त इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी जर जास्त इंटरेस्ट घेतला म्हणजे त्यांनी ह्याच्यात जर आवड निर्माण केली तर त्यांना भरपूर काही करता येऊ शकते. आणि म्हणजे आपण जागतिक लेवलला सुद्धा भारताचं नाव चांगल्या पद्धतीनं म्हणजे हे करू, भारताचं नाव सुद्धा आपण रोशन करू शकतो. कसं तर आता बरेचसे अशा गोष्टी आहेत की जिथनं नुसतं सेंद्रिय उत्पादन घेतलं असं झालं नाही तर त्याच्यावरती तुम्ही फूड प्रोसेसिंग करू शकताय, म्हणजे सेंद्रिय मालाचं जे सेपरेट हे आहे म्हणजे दर्जा वेगळा राखून त्याचं तुम्ही प्रोडक्शन करू शकताय. आता मी जसं मागा म्हणजे
0: मार्केटिंग
1: करू शकताय. आता नवीन कन्सेप्ट आलाय की विषमुक्त साखर आता बाजारात येते, विषमुक्त गुळ येतोय, असं बरंच आपण बाकीचे प्रॉडक्ट सुद्धा त्याच्यापासून बनवू शकतोय आणि त्याचं सुद्धा काम चालू आहे.

0: म्हणजे आता आम्ही सिद्धगिरी मठाला माल देतो ना, तर तिथं त्यांचं संशोधन चालू आहे त्याच्यावरती की आपल्याला बाकीचे प्रॉडक्ट्स काय काय बनवता येतील, आणि त्यांचं प्रोडक्शन पण चालू झालेलं आहे. म्हणजे असं पण करू शकतोय आपण की समाजाला विषमुक्त अन्न द्यायचंच, तर ते तळातनच द्यायचं, म्हणजे जिथनं उगवण व्हायला आहे त्याची तिथूनच सुरुवात करायची, आणि मग त्याचं शेवटी म्हणजे पक्क्या मालाच्या स्वरूपात रूपांतर करायचं असं पण होऊ शकतं. तेवढ्यासाठी जी तरुण पिढी आहे त्यांनी पुढे येणं महत्व.
1: पण कसं आहे, तरुण पिढी करायला तयारही असेल, पण जसं आपण म्हणतो ना की पिढ्यानी पिढ्या आपली एक संस्कृती चालत आलेली असते, की आपण त्याला काहीतरी म्हणजे आता आपण त्या खताचं नाव नाही घेऊ शकत, पण एखादं खत पर्टिक्युलर वापरत असतो शेतीला आणि तेच वर्षानुवर्ष वापरतो. म्हणजे ऊस पिकवायचा आहे तर फक्त ऊसच पिकवायचा, त्याच्यामध्ये दुसरं काही पीक घ्यायचं नाही, आणि त्याला जे वापरायचं आहे तेच वापरायचं, दुसरं घ्यायचं नाही, असं ते वर्षानुवर्ष त्यांच्या मनात बसलेलंच असतं. त्यामुळे वेगळं काहीतरी करतो म्हटला जरी एखादा तरुण मुलगा, तरी ते मान्य करत नाहीत, त्यामुळे ते मॅच होतच नाही तिथं.
0: बरोबर,
1: त्यामुळे ते शांत होतात.
0: बरोबर,
1: असंही होत.
0: ह्याला एक पर्याय काय, जे घरातले ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी एक करावं की समजा एक 10 एकर जमीन आहे, तर त्या पोराला एक 1/2 एकर करायला द्यावी, तुझ्या पद्धतीने कर
1: ट्रायल बेसिसवर.
0: ट्रायल बेसिसवर तो 1/2 एकर करेल, आणि तो 1/2 एकर केल्यानंतर त्याचे जेव्हा रिझल्ट त्यांना दिसतील तेव्हा ती घरातली बुजुर्ग लोक सुद्धा मान्य करतील की बाबा हेनं केलेलं आहे या पोरानं बरोबर केलंय, आणि मग त्याला ते म्हणतील आता 1/2 एकर केले तर ह्या वर्षी मग 2 एकर कर, ते असं वाढत जाईल आणि त्यांच्याही डोक्यातलं ते म्हणजे निघून जाईल हळूहळू. कसं आहे, हरित क्रांती जेव्हा आली, हरित क्रांतीचा कन्सेप्ट आल्यानंतर आपण रासायनिक खताकडे जास्त वळलो. त्याच्या अगोदर म्हणजे पूर्वापार जर आपण शेती केली बघितली तर शेणखतावर आधारितच शेती होती.
1: हो ना, अगदी
0: शेणखतावरती आधारित, म्हणजे श्रीकृष्णाच्या काळापासून शेणखतावरती आधारितच शेती होती. मग आपण नंतर असं काय झालं की आपल्याला ती रासायनिक खतांची गरज पडायला लागली, याचा आपण मागे जाऊन जर असा विचार केला तर मग आपल्या लक्षात येते की आपण कुठतरी चुका लागलोय, आणि जुना आहे त्याचा आपण परत एकदा नव्या स्वरूपात आपण ते स्वीकारलं पाहिजे, आणि ज्या आता नवीन सगळी संसाधनं आलेत त्याचा वापर करून आपण त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं.
1: बरोबर ना. मग तुम्ही जेव्हापासून शेती करण्याला सुरुवात केली किंवा शेतीकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली, मग त्याच्या आधी तुमच्या शेतीची काय परिस्थिती होती आणि तुम्ही सुरू केल्यानंतर काय बदल घडला?
0: मूळ म्हणजे आमची जमीन निपाणी साईडला असल्यामुळं तिकडं कसं तंबाखू, सोयाबीन, ऊस किंवा ज्वारी, हरभऱ्यासारखं कडधान्याचं पीक, म्हणजे अशी आणि गव्हासारखं एखादं पीक, अशी ठराविक पिकच घेतली जायची.
1: बरोबर.
0: मग त्याच्यानंतर कसं झालं, ही पिकं आम्ही करत होतोच, पण भाजीपाल्याला आपल्याला मार्केट जास्त आहे हे जेव्हा लक्षात आलं माझ्या, तेव्हा मग आम्ही त्या भाजीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे पालेभाजी किंवा फळभाजी जी आहे भाजीपाला करायच्या नादाला जास्त मला त्याच्यात आवड निर्माण झाली, आणि मग आम्ही ते करत करत करत गेलो. सुरुवातीला मी भेंडी केली, काकडी केली, नंतरच्या टप्प्यामध्ये सुरुवातीला मी बीन्स लावलं, म्हणजे जेव्हा मला अनुभव नव्हता तेव्हा मी बीन्स लावलं. मग बीन्स लावल्यानंतर तो प्लॉट आमचा फेल गेला, तिथं नैराश्य आलं, पण थांबलो नाही मी तेवढ्यावरती. झालंय तर ठीक आहे बाबा, म्हटलं होऊन जाऊ दे. ॲक्च्युली मी लावताना चुकीच्या टायमाला लावलं.
1: अच्छा.
0: उन्हाळ्यामध्ये खरं म्हणजे आम्ही ओपनवरती बीन्स लावायलाच नको पाहिजे, पण तेव्हा मी लावली आणि दुर्दैवानं त्यावेळी म्हणजे पाऊस पडला आणि त्याच्यावरती करपा पडला, म्हणजे लक्षात आलं की ह्या टायमाला आपण करून चालत नाही हे पीक ऍक्च्युली. मग थोडंसं मार्गदर्शन तिथं चुकलं. त्याच्यानंतर मग ह्यावेळी काय येतंय, तर मग त्याच्यावरतीच आम्ही भेंडी लावली आणि ती भेंडी आपल्याला नंतर फायदा देऊन गेली. मग ह्या हे जेव्हा लक्षात आलं की निसर्गानं 3 ऋतू निर्माण केलेत, त्या 3 ऋतूच्या मध्ये आपण बरोबर बसून जायला पाहिजे हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मग त्याप्रमाणे मी पिकं घ्यायला सुरुवात केली आणि मग त्याचा रिझल्ट आम्हाला चांगले मिळायला लागले.
1: अच्छा.
0: आणि जोडीला मग हे जीवामृत वापरणं, आच्छादन करणं, वेगवेगळ्या प्रकारची वेस्ट डिकम्पोजर आहे अशा प्रकारची संसाधनं वापरणं, दशपर्णी आर्क मी स्वतः तयार केलेला आहे तो वापरणं, म्हणजे अशा प्रकारचं जे आपल्याला सेंद्रिय शेतीमधली जे जीवामृतासारखी विरजण म्हणा किंवा गोकृपामृतासारखं जे कल्चर आहे हे वापरल्यामुळं बराचसा जमिनीची प्रत तुमच्या सुधारते, त्याचा वापर केल्यानंतर ऍटोमॅटिक फरक पडतोय. तुमची जमीन तुम्हाला सांगते की किती त्याची उपजाऊ क्षमता वाढली किंवा काय झालंय. मग वर्षाला आम्ही काय करतो, शेणखत पण घालतो त्याला आणि बकरी म्हणजे बकरी बसवतो, लेंडीचं खत ते पण पडतं ऑटोमॅटिक. अशा पद्धतीनं सगळ्या नैसर्गिक संसाधनांचा वापर केला आपण. पालापाचोळा जो शेतामध्ये आहे तो आपण हे करत नाही, म्हणजे काही लोक पेटवतात
1: हो ना ऊस काढल्यानंतर,
0: तर ते पेट न पेटवू देतात. तोच जर आपण जागेवरती कुजवला तर त्याच्यामधनं बऱ्याच जीवजंतूंचं संगोपन होते. तुम्ही जमिनीमध्ये बरेचसे जीवजंतू वाढवताय आणि त्याचा डायरेक्ट परिणाम त्या पिकावरती दिसतोय.
1: बरोबर.
0: ह्या अशा पद्धतीनं आपण करत गेलं तर त्याला त्या शेतीला म्हणजे पुढे उज्ज्वल भविष्य आहे आणि ते आपण स्वीकारायला पाहिजे.
1: मग तुम्ही स्वतः फक्त पुस्तक वाचून इकडे जास्त वळलात की आणि कोणाचं मार्गदर्शन मिळालं?
0: नाही, नुसतं पुस्तक वाचून नाही, त्या पुस्तकातनं फक्त एक प्रेरणा मिळाली.
1: बर.
0: आणि त्या पुस्तकातनं प्रेरणा मिळाल्यानंतर मग मी माझं प्रयोग चालू केले आणि माझे प्रयोग चालू केल्यानंतर मला जेव्हा रिझल्ट दिसला त्याच्यामध्ये, मला जाणवलं की म्हणजे आपल्या जमिनीत फरक पडतोय आणि पिकाच्या एकंदरीत स्ट्रक्चरमध्ये म्हणजे ते पीक दिसताना वेगळं दिसतंय. नैसर्गिक शेतीतलं पीक आणि तुम्ही रासायनिक शेतीतलं पीक याची जर तुलना केला तर तुम्हाला ते पिकाकडे बघितल्यानंतर लक्षात येते. तर तुम्ही प्रत्यक्ष गेला, बाजूला रासायनिकचा प्लॉट असला आणि इकडे आपला नैसर्गिक असला, तुम्ही बघितला तर तिथं तुम्हाला लगेच लक्षात येते. मग ते तसं लक्षात आल्यानंतर मग मी सुरुवात केली आणि पाळेकर गुरुजींचं म्हणजे सुभाष पाळेकर अमरावतीचे जे नैसर्गिक शेतीतज्ञ, त्यांचं मार्गदर्शन शिबिर होतं पंढरपूरला, ती योगायोगानं मला ती जाहिरात बघायला मिळाली आणि ती जाहिरात बघून मी ते शिबिर अटेंड करायला गेलो आणि शिबिर अटेंड करून 5-6 दिवसाचं निवासी शिबिर अटेंड करून आलो आणि शिबिर करून आल्यानंतर जे करायला लागलो मी शेती, मग मी मागं वळून बघितलं नाही. मग बऱ्याचशा लोकांनी आम्हाला नावं पण ठेवली, म्हणजे काय करतोय हा, घरच्या लोकांचा सुद्धा विरोध, पण ठीक आहे म्हटलं, म्हणजे त्यांनाही नंतर लक्षात येईल. आणि जेव्हा मी भाजीपाल्याकडे वळलो आणि त्याच्यातनं 2 पैसे मिळतात बाबा आणि आपलं हे जे आपण रुटीन बसवू शकतोय असं जेव्हा वाटलं तेव्हा मग सगळ्या लोकांना जाणवलं की थोडंसं करा लागला हे बरोबर आहे. आणि मग हळूहळू ते थोडासा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला, किंबहुना समाजातल्या लोकांच्याकडनं जेव्हा कळायला लागलं की बाबा ह्याची भाजी चांगली असते, तेव्हा मग थोडंसं लोकांचा बघायचा दृष्टिकोन आमच्याकडे बदलला. आणि मग काय आता मागवळून बघायचं हे राहिलं नाही. आणि मग आता ह्या वर्षी आम्ही असं नियोजन केलंय की जो आपला ऊस आहे तो कारखान्याला न देता त्याच्यापासून आपण सेंद्रिय गुळ बनवायचा आणि तोच आपल्या ग्राहकांना द्यायचा.
1: बरोबर.
0: असा यावर्षी आम्ही हे केला, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये जे आपले बाकीचे मित्र आहेत त्यांच्या सहकार्याने आम्ही तो यावर्षी कारखान्याला ऊस न देता, आपलं आता 4 वर्ष पूर्ण होऊन जातं तर आपण आता गुळ बनवू शकतोय त्याचा आणि तो चांगल्या पद्धतीचा गुळ आपला तयार होणार असं म्हणजे मला एक खात्री आहे.
1: नाहीतर कारखान्यामध्ये रेट कुठं द्यायला आलेत?
0: होय, नाही रेट तर नाही साहेब, रेट तर तसं बघायला गेलं तर कारखाना जो रेट देतोय तो अतिशय कमी आहे
1: शेतकऱ्याला,
0: कारण त्याला खर्चही भरपूर आहे आणि तसा शेतकऱ्याचा कारखानदार विचार करणार नाही. कारखानदारांना फक्त आपलं त्यांचा नफा व्हायला पाहिजे असा तो विषय आहे. पण शेतकऱ्यांनी स्वतःहून या सेंद्रिय शेतीकडे नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे करायला पाहिजे. केलं तर त्यांना भरपूर आणि जागतिक लेवलला आपल्याला फार मागणी आहे सेंद्रिय मालाची, अन्नधान्य म्हणा सेंद्रिय कडधान्य, ते दुप्पट तिप्पट रेटनी लोक मागतात.
1: अच्छा.
0: माझ्याकडे माझा गहू होता मागच्या वर्षी मी केलेला शेतातला, तर माझ्याकडे गहू सुद्धा मागितला आमच्या मठातल्या सहकारी, पण मला देता आला नाही का तर मला घरच्यासाठी पाहिजे होतं. शेवटी पहिला आपल्या कुटुंबाला मिळालं पाहिजे आणि मग बाकीचं आपण विकू शकतोय अशा हिशोबानं मग आपल्याला पण जायला पाहिजे. पण गेल्या वर्षी देता आलं नाही कारण घरचं मग गरज आपली हे होती
1: हो ना.
0: आणि स्वामीजींनी सांगितलं की घरच्यांना सगळ्यांना व्यवस्थित हे करा आणि मग बाहेर तुम्ही उरला तुमचा माल तर मग बाहेर तुम्ही द्या, तर त्या दृष्टीनं आम्ही आता काम करतोय.
1: खर तर शेतकरी एवढे सगळे म्हणजे उत्पादन घेत असतो किंवा एवढं सगळं पीक घेत असतो पण त्याचा डायरेक्ट फायदा शेतकऱ्याला कधीच होत नाही, म्हणजे आतापर्यंत तरी असंच चालू आहे. पण आता तुमच्यासारखे शेतकरी जर सगळे एकवटले तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
0: नक्की नक्की, जर सगळे शेतकरी एकत्र आले किंवा तिने एक असं सेंद्रिय ग्रुप केला
1: हो ना,
0: आता चालू आहे महाराष्ट्रात बऱ्यापैकी सेंद्रिय शेती करणारे जे शेतकरी आहेत त्यांचा असा ग्रुप एक म्हणजे आम्ही सुद्धा आता एक नवीन ग्रुप करतोय की सेंद्रिय प्रमाणीकरण करून घ्यायचं शेताचं.
1: बर.
0: आणि ते सर्टिफिकेशन एकदा तुमचं झालं.
1: अच्छा.
0: की त्याचा फायदा आपल्याला पुढे आपण म्हणजे एकदा तुमच्याकडे सर्टिफिकेशन आलं तुम्हाला प्रमाणीकरण मिळालं की मग तुम्ही तुमचा माल कुठेही विकू शकता.
1: म्हणजे नेमकं काय असणार आहे ते?
0: तुम्हाला ते 3 वर्ष टेस्ट करतात, म्हणजे गव्हर्नमेंट तुमची जमीन, तुम्ही सेंद्रिय शेती करताय त्याचा टप्पा टप्पा आहे त्याच्यामध्ये 3 वर्षाचा, तो त्यांनी त्याप्रमाणे टेस्ट करून मग तुम्हाला त्याचं एक प्रमाणपत्र दिलं जाते की तुमची शेती 100% सेंद्रिय आहे.
1: ओके.
0: पहिल्या वर्षी थोडा पर्सेंट, त्याच्यानंतर थोडे पर्सेंट, आणि त्याच्यानंतर मग 100% असं ते सर्टिफिकेशन देतात. त्याची डिटेल माहिती आमच्या दुसऱ्या म्हणजे जे ग्रुपमध्ये ज्येष्ठ लोक आहेत त्यांना माहिती आहे चांगली, मग त्यांच्या थ्रू आम्ही ते करायचं असं नियोजन चाललेलं आहे. सेंद्रिय प्रमाणीकरण ते एकदा जर झालं आणि असं जर 10-12 शेतकरी एकत्र आले तर आपल्याला म्हणजे एखादी मोठा प्रोजेक्ट उभा करता येतोय सगळ्यांनी मिळून, किंवा सगळेजण कुठंतरी एका ठिकाणी आपण शॉपी उभा करू शकतो असे पण कन्सेप्ट आहेत. आता पुण्यात वगैरे बऱ्याचशा लोकांनी असं चालू केलं की जिथं सेंद्रिय माल विकला जातोय त्यांनी स्वतःचे शॉपी पण चालू केलेत, ज्याची गावाकडं बरीचशी जमीन आहे आणि ज्याचा सर्कल आहे चांगलं सेंद्रिय शेती करणारे, तर तिथनं सगळं अन्नधान्य गोळा करून आणि हे करून पॅकिंग करून त्यांनी स्वतःची आता शॉपी चालू केलेलं आहे. आपण तसं पण करू शकतोय आणि तसं करायसाठी आपलं कणेरी मठ पण आपल्याला सहकार्य करतो.
1: अच्छा. मग आता इथं लोकांच्या मनात अनेक शंका असतात, त्यातली एक शंका की सेंद्रिय जे उत्पादन असतं किंवा तो जो माल असतो त्याला रेट खूप असतात.
0: बरोबर. कसं होतंय, मुख्य म्हणजे चांगलं खायचं किंवा विषमुक्त खायचं म्हणलं तर थोडं वाढवून द्यायला आपण म्हणजे ग्राहकांनी पण तयार व्हायला पाहिजे. आपल्याला जर चांगलं पाहिजे तर मग आपण चांगलं मोजायला पण पाहिजे. चांगल्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घ्यायची म्हटल्यानंतर आपण तिथं पैसे मोजतोच, आपण काय डॉक्टरकडे जायची गरजच नाही ना. डॉक्टरकडे जायचं थांबायचं आहे तर मग तिथं ते पैसे तिकडे देणार नाही तर ते शेतकऱ्याला द्या. त्याचं थोडंसं आर्थिक घडी व्यवस्थित बसेल आणि तो थोडासा मोठा झाला तर तो ऑटोमॅटिक तुमचं आरोग्य सुधारेल. तेवढ्यासाठी लोकांनी विचार करताना सुद्धा बाबा मार्केटमध्ये 50 रुपयांनी गुळ मिळतोय बरोबर आहे, पण तो गुळ प्युअर आहे काय, ते चांगला आहे काय, तो आरोग्याला चांगला आहे काय. भले आम्हाला 100 रुपये देऊन घ्यायला लागतोय बाहेर बरोबर आहे, पण तो चांगला मिळणार आहे, तो विषमुक्त मिळणार आहे. हा गुळ खाल्ल्यानं आपल्या शरीरात आजारच येणार आहेत, आपली शुगर वाढणारच आहे, पण तो गुळ खाल्ल्यानंतर आपल्याला शुगरचा त्रास होणार नाही किंवा बाकीचा आजार कुठले येणार नाहीत. मग ह्याच्यासाठी आपण तेवढं हे करायला पाहिजे, सहन करायला पाहिजे असं मला वाटतं. थोडंसं शेतकऱ्याला त्या आधार जर द्यायचा झाला तर ग्राहकांनी सुद्धा किंवा समाजातल्या घेणारी जी लोक आहेत, माल घेणारी जी लोक आहेत, त्या लोकांनी सुद्धा थोडासा विचार वेगळा करायला पाहिजे की बाबा ह्याची पेंडी 10 रुपयाला आहे ना, तर 10 रुपयाला आपण घेऊया, आपण 5 रुपयाची पेंडी नको घ्यायला का, तर ह्याची पेंडी आपल्याला चांगलं शरीरात आपल्या चांगली ताकद येऊन देणार आहे किंवा आपल्या शरीराचं त्यानं पोषण भरण चांगलं होणार आहे.
1: बरोबर ना.
0: मग ते 5 रुपयाची पेंडी आपल्याला काय हे देणार नाही,
1: जे पाहिजे काहीच
0: मिळणारच नाही, फक्त पोटाची खळगी भरायचं म्हणून आपण ती खाणार,
1: फक्त ताटात आपल्या भाजी असणार पण त्याच्यामध्ये काही जीवनसत्व नसणार.
0: अगदी बरोबर. तसं पोषण मूल्यानी भरपूर ते अन्न आपल्याला मिळणार नाही. पोषण मूल्यानी जर आपल्याला अन्न पाहिजे असेल तर थोडस घेणाऱ्या लोकांनी सुद्धा वेगळा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं.
1: बरोबर. मग समजा की एखाद्या शेतकऱ्याची जमीन खूपच कमी आहे आणि मग त्याच्यामध्ये त्याला असं काहीतरी म्हणजे सेंद्रिय शेती करायची आहे, तर तोही एक चांगलं उत्पादन घेऊ शकतो का?
0: घेऊ शकतोय, घ्यायला येते, फक्त थोडासा त्याच्यामध्ये व्यापारी दृष्टिकोन आणि स्वतःला झोकून द्यायचं एक आपली वृत्ती, आणि एका वेळी एक पीक न घेता त्याच्या जोडीला दुसरं पीक हा जो कन्सेप्ट आहे ना हा त्याने घ्यायला पाहिजे. का तर समजा एखादी फळभाजी आपण लागवड केली आहे आणि ती फळभाजी यायला 1-2 महिने अवकाश आहे, तर तोपर्यंत आपण त्याचं रोजचं रुटीन चाललं पाहिजे. त्याच्या अगोदर येणारी एखादी पालेभाजी असते किंवा कोथिंबीरीसारखं पीक असते किंवा मेथीसारखं एखादं पीक किंवा बाकीची पालेभाजी जी आपल्याला 2 पैसे मिळवून देणार आहे, तर तशी त्याच्यामध्येच लागवड करायची आणि ती तुम्हाला महिन्याभरात ते इन्कमचा सोर्स दिला आणि ते पैसे तुम्हाला त्या पिकात दुसरं जे पीक करायला आहे त्या पिकाच्या खर्चासाठी म्हणजे त्या पिकाला जे काही निविष्ठा लागणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ते पैसे वापरता येतील. म्हणजे तिथल्या तिथंच तुम्ही ते थोडीशी ॲडजस्टमेंट करू शकताय. त्याप्रमाणे आपण जायला पाहिजे. मग त्याच्यानंतर साईड बाय साईड एखादी पालेभाजी केली, पालेभाजी करत असताना एखादी त्याच्यामध्येच मुळ्याची ओळ लावून द्यायची की जो मुळा तुम्हाला थोडंसं आणि 4 पैसे मिळवून देईल, म्हणजे असं पण आपण करू शकतोय. फक्त शेती आपली कमी आहे म्हणून आपण थांबून चालणार नाही, तर आहे त्या शेतीत आपण आणखीन काय करू शकतोय, भरपूर करू शकतोय, फक्त आपण लक्ष देऊन करायला पाहिजे किंवा झोकून देऊन करायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे.
1: बरोबर ना, म्हणजे नियोजनबद्ध शेती केली,
0: नियोजनबद्ध तुम्ही जर केला तर चांगलं तुम्हाला त्याच्यातून उत्पन्न मिळेल आणि त्याचे रिझल्ट जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तो आनंद फार वेगळा असेल, म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष केल्यानंतर ते लक्षात येते.
1: मग आता अशा शेतकऱ्यांना म्हणजे खरंच मार्गदर्शनाची खूप गरज आहे, मग त्या प्रकारचं मार्गदर्शन तुमच्याकडून म्हणा किंवा तुमची एखादी टीम ग्रुप असेल तर त्यांच्याकडून केलं जातं?
0: 100% होते. आम्हाला कोणी विचारलं, मला वैयक्तिक कुणी विचारलं तर आम्ही कुठं आहे बाबा तुझं शेत, तर इथं आहे. तिथं येऊन सांगायला पाहिजे का, इथनं सांगितलं तर चालतंय. आम्ही पहिला विचारतो त्याला, तो जर म्हटला आम्हाला इथं तुम्ही इथनं सांगा तर इथं येऊन आम्ही इथनं सांगतोय. माझ्याकडे बरेचसे आमचे शेतकरी मित्र असे आहेत की ते आमच्या शेतावर येऊन गेलेत. बरेचसे नवीन शेतकरी जे आहेत शेती नैसर्गिक शेती करणारे किंवा सेंद्रिय शेतीकडे एक येणारे, तर ते आमच्याकडे बरेच येतात. आमच्याकडे जे कृषी मित्र येतात कनेरी मठाजी, त्यांच्या बरोबर सुद्धा त्यांचे एक दोन मित्र येऊन बघून जातात आमच्याकडे शेती. म्हणजे ते मुद्दाम घेऊन येतात त्यांना, चला बघा चला कसं केलंय तिने, किंवा वेगवेगळ्या त्यांना भरपूर फिरायला मिळतंय, बघायला मिळतात भरपूर लोकांची शेती, तर त्या अनुषंगानं आमच्याकडे येऊन घेऊन जातात. आम्ही पण त्यांना तिथं जागेवरती पूर्ण सगळी माहिती सांगतोय, आम्ही काय निविष्ठा बनवतोय, कोणत्या प्रकारची फवारणी करतोय, किंवा किती कालावधीचं पीक आपण घेतोय, हे सगळं आम्ही त्यांना जसं त्यांना ज्यांना त्यांना काय शंका असतील किंवा काय प्रश्न येतील ते आम्ही सांगतोय, अगदी मनमोकळेपणानं सांगतोय. आणि त्यांच्याकडनं काय आम्हाला शिकायला येत मिळत असेल तर ते सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं शिकून घेतो. असं नाही की फक्त आम्हीच त्यांना द्यायला पाहिजे, त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला बरंच शिकायला मिळते.
1: बरोबर ना. मग शेतकरी म्हटला की पाण्याची टंचाई ही खूप असते, म्हणजे कुणाकुणाकडे असतं कुणाकुणाकडे नसतं, मग असं कमी पाण्यामध्ये सुद्धा आपण एखाद्या पिकाचं नियोजन करू शकतो का ज्याच्यामधून आपल्याला फायदा होईल?
0: येते 100% करता येते. शेतीला तसं बघायला गेलं तर निसर्ग नियमानुसार अतिशय कमी पाणी लागते.
1: बर,
0: जे आपण म्हणतोय की पाणी भरपूर लागते, तर वनस्पतीला कुठल्याही पाण्याची जास्त गरज नसते, त्याला फक्त ओलावा लागतोय. आपण तेवढा ओलावा तिथं निर्माण केला त्या जमिनीत आणि त्या जमिनीमध्ये वापसा ठेवला तर तुम्हाला कुठलंही पीक चांगलं येणार.
1: म्हणजे त्याच्यासाठी जमीनही थोडी चांगली हवी.
0: हा, जमीन चांगली कशी होणार, जेव्हा आपण निसर्गाची साथ घेऊन करणार, म्हणजे शेणखत वापरणार, लेंडीखत वापरणार किंवा कोंबडीचं खत, आपल्याला जे काय निसर्गातनं मिळेल नैसर्गिकरित्या कंपोस्टिंग होणारं कुजणारं जे काय अवशेष मिळतील, जे पालापाचोळा आहे तर तो जमिनीत आपण जेव्हा कुजवणार तेव्हा ॲटोमॅटिकच म्हणजे आपोआपच त्या जमिनीची जलधारण क्षमता पण वाढणार आणि त्याची उपजाऊ क्षमता पण वाढणार. हे फक्त समजून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण जर कळत गेलो, हे काय एक दिवसाचं काम नाही.
1: बरोबर,
0: टप्प्याटप्प्यानं हळूहळू होणारं काम आहे. 60 वर्ष आपण जवळपास, म्हणजे 60 वर्षापूर्वीपासून आपण जवळपास हे रासायनिक खत आणि बाकी सगळं वापरत आलोय,
1: हो ना,
0: हे सगळं धुवून जायला त्याला टाइम लागणार, पण 100% त्याला पुढे चांगले दिवस आहेत.
1: म्हणजे वर्षानुवर्ष आपण रासायनिक खत वापरलेली आहेत त्याच्यामध्ये आपली जमीन पूर्णपणे खराब झाली असं समजून चालूया, तर ती सुद्धा रिकवर होऊ शकते थोड्या दिवसांनी.
0: होऊ शकते. असे प्रयोग आपण शिरोळ तालुक्यात ज्या क्षारपड जमिनी झाल्यात तिथं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी परत पीक घ्यायला चालू केलेत आणि त्याच्यातले जे क्षार आहेत ते क्षारांचं प्रमाण कसं निघून जाईल ह्याचं सुद्धा, म्हणजे त्याच्यावरती बरेचसे लोक काम करायला लागलेत आणि परत ती लोक म्हणजे परत त्या जमिनी उपजाऊ व्हायला लागलेत.
1: बर,
0: अशा काय त्या काही काही लोक असे आहेत की त्यांनी फार टाकाऊ जमीन घेऊन सुद्धा त्याच्यातनं चांगलं उत्पन्न काढले. आता आमचे कागलचे एक शेतकरी आहेत की त्यांची जमीन एकदम म्हणजे टाकाऊ पद्धतीची जमीन त्यांनी घेतली आणि तिथं आता त्यांचा चांगल्या पद्धतीनं ऊस पिकतोय, भाजीपाला पिकतोय त्याच जमिनीत. आम्ही आता बघायला सुद्धा गेलतो आम्ही ती जमीन, तर काही नव्हतं, म्हणजे अक्षरशः असे पांढरे दगड गोटे वगैरे असं जमीन, पण त्याच्यामध्ये सुद्धा चांगले पीक आहे. पण हे सगळं नैसर्गिक शेतीचा चमत्कार आहे. त्यांनी त्या पूर्ण ते 1999 पासून नैसर्गिक शेती करतात, म्हणजे असं पण आहे. त्याच्यामुळं पाणी कमी, शेतीला पाणी फार लागते असंही नाही, माफक पाणी लागते. थोडं थोडं पाणी तुम्ही द्यायला पाहिजे एवढाच विषय आहे, ते समजून घेऊन द्यायला पाहिजे. थोडासा अभ्यास करून दिलं तर अगदी व्यवस्थित चालतं. आता आमच्याकडे फक्त बोरचं पाणी आहे आणि ड्रीपवरती आपण शेती करतोय, मायक्रो स्प्रिंकलर म्हणजे छोटे स्प्रिंकलर त्याच्यावरती आपण पाणी पिकांना देतोय. आपल्याकडे मुळात लाईटच 3 तास असते आणि त्याच्यावरती आपण पूर्ण एरिया कव्हर करायचं म्हटलं तर तेवढं आपल्याला हे होत नाही आणि त्याच्यासाठी मग ड्रीप इरिगेशन सिस्टीम म्हणजे पाण्याचं योग्य मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतोय ते नियोजन तेवढं जर व्यवस्थित केलं तर होऊ शकते, म्हणजे कमी पाण्यात सुद्धा शेती होऊ शकते.
1: मग तुमच्या स्वतःच्या शेतात आता कुठलं कुठलं पीक घेताय तुम्ही?
0: आता माझ्याकडे ऊस आहे, भाजीपाला आहे, म्हणजे जवळपास 6-7 प्रकारचे आपल्याकडे पालेभाज्या आहेत, मुळा आहे, भेंडी आहे, वांगी आहे, टोमॅटो आहे, मिरची आहे, त्याच्यानंतर स्वीटकॉर्न आहे, दोडका आहे, म्हणजे जिथं जिथं आम्हाला जसं जसं करता येईल तसं त्याप्रमाणे वेलवर्गीय काही वनस्पती आहेत, काही मक्यासारखे पिकं, आणि मग फळभाज्या वांगी वगैरे असं, ह्या फळभाज्या वांगी, मिरची, भेंडी, गवार आहे, सगळ्या प्रकारची आपण लागवड करतोय. आणि जे ह्याच्यामध्ये कायम सातत्य आहे, एक पीक झालं तर दुसरं परत बाजूला तयार करायचं. बीन्स लावले आपण, ती पण आहेत, त्याच्यामध्ये पालेभाज्या आहेत सगळ्या, परत टप्प्याटप्प्याने आपण सगळं करतोय, म्हणजे जसं क्षेत्र रिकाम होईल तसं त्या त्या पद्धतीने आपण करतोय.
1: मग आता बरेच शेतकरी असे आहेत की ते उत्पादन तर घेऊ शकतात चांगलं, सेंद्रिय खत वापरून सुद्धा घेऊ शकतात, पण त्यांना मार्केटिंग करणं जमत नाही, मग ते एखाद्या म्हणजे काय म्हणतात त्याला मिडल पर्सनला वगैरे देऊन टाकतात आणि मग तुझं तू बघ बाबा म्हणून, मग मग त्याचा फायदा काय शेतकऱ्यांना होत नाही जास्तीचा.
0: हा, ह्याच्यासाठी शेतकऱ्यांनी थोडस जागरूक राहणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही तुमचा माल स्वतः विकायला लागला आणि तुमचा एखादा ब्रँड केला, ब्रँड म्हणण्यापेक्षा तुम्ही तिथं त्या लोकांपर्यंत पोहोचायला लागला, तुम्ही स्वतः जाऊन थोडंसं कन्व्हिन्स करून त्यांना सांगितलं की बाबा असं असं आम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवतोय, तुम्ही आमची एकदा भाजी घ्या, आणि तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही घ्या, तुमच्या मित्रांना सांगा, असं थोडंसं कन्व्हिन्स करायला पाहिजे. आम्ही शेतकरी लोक तिथं कमी पडतोय असं मला वाटतं.
1: हो ना,
0: म्हणजे तिथंपर्यंत पोहोचायला पाहिजे आपण, ते पोहोचत नाही.
1: मग मॅन पॉवर पण कमी पडत असावी असं असेल.
0: हा हा, मॅन पॉवर पण कमी पडते, मार्केटिंग मध्ये शेतकरी नेहमीच मागे राहिला.
1: हो ना, आणि त्याच्यामुळे त्यांना फायदा होत नाही.
0: त्याच्यामुळे फायदा होत नाही. तेवढ्यासाठी जर सगळे एकत्र आले, म्हणजे सामूहिक शेती जर केली त्यांनी, तर त्याचा फायदा जास्त होईल. आणि तेच म्हणजे मठाच्या अनुषंगाने आम्ही तेच करायचा प्रयत्न करतोय की सामूहिक शेती जर केली तर सगळ्यांना त्याचा चांगला फायदा होईल. तिथं थोडस लक्ष देणं गरजेचं आहे. आणि गव्हर्नमेंटनं सुद्धा काय करायला पाहिजे की जे लोक करणारे आहेत त्या लोकांना तुम्ही एकत्र घेऊन थोडस त्यांना मोटिवेट करायचा प्रयत्न करायला पाहिजे.
1: बरोबर ना,
0: त्यांनी जर गव्हर्नमेंटनं थोडस याच्यात थोडं लक्ष घालून मोटिवेट केलं तर त्याचा परिणाम चांगले दिसते.
1: बरं, शेवटी जाता जाता जे यूथ जनरेशन आहे जे शेतीपासून लांब पळत आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल?
0: मी सांगण्यापेक्षा आता कोरोना सारखी महामारी आल्यामुळं त्यांना कळून चुकले.
1: हो ना, ते तर आहे.
0: मी नवीन काय सांगण्यापेक्षा आता त्यांच्या लक्षात आलंय की बाबा आपला गाव बरा, आपली शेती बरी, पण तरी पण माझ्या प्रामाणिक म्हणजे आमच्या यंग जनरेशनला सांगणं आहे की तुम्ही शेतीपासून लांब पळू नका अजिबात. पुढं जाऊन आपल्याला शेतीच तारणार आहे आणि शेती सोडून जाऊ नका. शेती परत नवीन कशी उभा करता येईल, खरं म्हणजे आता वाढत्या पॉप्युलेशन म्हणजे जनसंख्या जी वाढते आहे त्याच्यानुसार आपण जमिनी कापत चाललोय. जमिनी कापत चाललोय आणि पिकाऊ भूभाग जो आहे तो कमी होत चाललाय. ह्याच्यावरती आपण बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे आणि ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. हे जे म्हणजे प्लॉटिंग मध्ये जमिनी चालल्यात चांगल्या ते हे सुद्धा थांबलं पाहिजे. आणि ते यंग जनरेशनला जर जरा लक्ष घातलं याच्यामध्ये, आपल्या तरुण पिढीनं व्यवस्थित लक्ष घालून शेताला आपलं हाय असं जर आपण म्हटलं तर ते शेत आपल्याला आपण आपलंच करेल असं मला वाटते. आणि तरुणांनी याच्यामध्ये जास्त पुढाकार घ्यावा आणि त्यांनी इकडं जास्त वळून आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकतोय, आपली ती नैतिक जबाबदारी पण आहे असं समजून आपल्या कुटुंबाला आणि समाजाला निरोगी बनवायचं असेल आणि ह्या वेगवेगळ्या रोगांपासून लढायचं त्या समाजात किंवा आपल्या कुटुंबात एक जागरूकता निर्माण होईल आपण करायला गेल्यामुळं. त्याच्यामुळं माझं म्हणजे आपल्या तरुणांना एक कळकळीची विनंती म्हणतो मी की तुम्ही पळू नका शेतीपासून, शेती तुम्हाला आपलंच करेल.
1: बरोबर ना, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप मनमोकळेपणानं सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर केल्यात आणि नक्कीच याचा आताचे जे शेतकरी आहेत जे शेती करतायत त्यांनाही फायदा होईल आणि त्यांनाही काही मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी जरूर आम्हाला फोन करावा, आम्ही तुमच्यापर्यंत मेसेज नक्की पोहोचू. आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. तुम्ही यासाठी वेळ काढलात सर, त्याबद्दल थँक्यू सो मच. हा होता आज आजचा कृषी मित्र हा विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण निलेश पाटील यांना ऐकत होतो. ते मूळचे निपाणीचे आहेत, आधुनिक शेती करतात आणि सेंद्रिय शेती मेन करतात ते. तर त्यांना आपण ऐकलं, त्यांचा अनुभव आपण ऐकला, कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुढे येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणू थोणी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: ನಲವತ್ತರಷ್ಟು ರಿಯಾಯಿತಿ. ವಜ್ರಾಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ 50% ರಿಯಾಯಿತಿ, ಜೊತೆಗೆ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯ ಉಚಿತ. ಹಾಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಪಡೆಯಿರಿ ವಿಶೇಷ 50% ರಿಯಾಯಿತಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಳೆ ಚಿನ್ನವನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಅದು ಯಾವುದೇ ಕಡಿತವಿಲ್ಲದೆ. ಕೊಡುಗೆ ನವೆಂಬರ್ 22ರವರೆಗೆ ಮಾತ್ರ. ಇನ್ನೇಕೆ ತಡ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ? ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣಗಡ್ ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
1: केली कैंसर हॉस्पिटल ने हिरू नगर बेगा.
2: कैंसर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कैंसर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कैंसर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. महिला जगत या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत संगीता एस पाटील यांना. त्या मूळच्या हलगा गावच्या आहेत आणि त्या गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चालवतात. रिक्षा चालवण्याचा प्रवास त्यांचा कसा चालू झाला हा आपण त्यांच्यासोबत बोलून जाणून घेणार आहोत. तेव्हा जास्त वेळ घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. एक लेडी आपण स्कूटर चालवताना पाहतो किंवा सायकलही चालवतात, कार चालवतात, आणि रिक्षा चालवणाऱ्या लेडीज ह्या खूप कमी आहेत. मला वाटतंय कुणी नसावंच शक्यतो. बेळगाव शहरामध्ये दोनच लेडीज आहेत असं मी ऐकलं. तर त्यापैकी एक संगीता एस पाटील माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत. मॅडम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण तुमचा रिक्षा चालवण्याचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल थोडस आपल्या लिस्नरना सांगणार आहोत. तर तुम्ही मूळच्या कुठल्या तिथून सुरुवात करूया? मी सांगितलंच आहे हलगा गावच्या, पण तरी सुद्धा तुमचं शिक्षण कुठं झालं आणि किती पर्यंत शिकला?
1: आम्ही माहेर गांधीनगर.
0: बर.
1: तिथं शिक्षण आमचं PUC सेकंड इयर पर्यंत झाले आहे.
0: बर.
1: आणि नंतर मॅरेज झाल्यानंतर आमचे मिस्टर वारलेत 15 वर्षानं. आता वारून 16 वर्ष झाले. तेव्हा दुकान चालवत होते पूर्वी. ते दुकान चालवताना आता 1 वर्ष झालं रिक्षा घेऊन. म्हणजे तर ह्यांचं रोटरी क्लब वाले, वेणुग्राम रोटरी क्लब वाले, ते लेडीजला द्यायचं म्हणून हे केलेले.
0: अच्छा.
1: दोन आमच्या गावातले कोणाला चॉईसिंग करून द्यायचं होते.
0: बर.
1: त्यांनी एक दोघ जण सांगितले ह्यांनी चालवतील, ह्यांना हेल्प होते म्हणून. त्यांनी दिल्यानंतर आम्ही स्वतः चालवायला चालू केले. ते ऍक्च्युली दुकानचं सामान हाणायसाठी म्हणून घेतलेलं आम्ही.
0: बर.
1: दुकान तेवढं चांगलं चाललं जर नाही म्हणूनच आम्ही हे रिक्षाचं पॅसेंजर आणि फिक्स कस्टमर इकडे बाहेर आल्यानंतर आम्हाला सगळं ओळख झालं. आणि आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये पण सगळं नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करतात.
0: अच्छा अच्छा. म्हणजे मिस्टर वारले आणि मिस्टर वारल्यानंतर तुम्ही ही रिक्षा चालवण्याकडे वळलात?
1: नाही,
0: ते एक दुकान चालवत होते किराणा मालाचं. अच्छा. गावामध्येच?
1: गावामध्येच होते. त्यांनी चालवत होते त्यांच्या.
0: म्हणजे तुमचं स्वतःचं दुकान?
1: स्वतःचं दुकान.
0: अच्छा. म्हणजे दुकान चालवत होते आणि ते साहित्य आणण्यासाठी म्हणून तुम्ही रिक्षा चालवायची सुरुवात केला. पण रिक्षा चालवणं हे कसं काय डोक्यात आलं? म्हणजे हे आपण करावं असं कसं काय वाटलं तुम्हाला?
1: काय तर करायचं म्हणून एक मनात बिझनेस होत ना पहिल्यापासून. काय तर करायचं आणि वेगळं काय तर करायचं म्हणून फार हे केलेले. आता त्यांनी पण हेल्प करतो तुम्ही घेता काय असं म्हणून विचारल्यानंतर आम्ही हो म्हटले.
0: बर.
1: आणि 2-व्हीलर चालवत मी 15 वर्ष झालं आता.
0: बर.
1: त्याच्यामुळे मला इझी झालं. 1-8 दिवस त्यांनी कंपनीवाले ट्रेनिंग दिले.
0: अच्छा.
1: 8 दिवसानंतर आम्ही शिकले आणि 2 महिने असं तसं आमचं बाजूचा आमचा फ्रेंड येत होते त्यांचं सगळं शिक त्यांच्या बरोबर घेऊन शिकून 1-2 महिने तर आम्ही परफेक्ट झाले. नंतर बाहेर आल्यानंतर एक कस्टमर मिळायला लागले, फोन नंबर मिळायला लागले. बाहेर आल्यानंतर कुठे तर बाहेर आलं तर हात करतात असं लेडी असं सगळ्याकडे आम्ही बसस्टॉप स्टेशनकडे असं फोनवरती बोलवतात.
0: अच्छा अच्छा.
1: सकाळी 10 वाजेपर्यंत स्टेशनकडे त्यांनी फोनवरती बोलवल्यानंतर आणि कस्टमर मिळतात असं. नंतर येतं फ्रेंड सर्कलमध्ये मिळतात आणि मॅडम त्यांनी आहेत त्यांनी मिळतात. सगळं फोनवरती बोलवतात.
0: अच्छा. म्हणजे तुम्ही कोणत्या एका स्टँड वरती रिक्षा लावून?
1: नाही.
0: अच्छा. म्हणजे तुमच्या पर्सनल कॉन्टॅक्ट वरती? तुम्ही
1: कॉन्टॅक्ट वरती आणि कुठे थांबले तिथं मिळतातच कस्टमर.
0: अच्छा. मग असे काही नियम असतात वाटतं ना की दुसऱ्या स्टँडवर म्हणजे त्या स्टँडचे असावेत रिक्षावाले, दुसऱ्यांनी जाऊ नये असं काहीतरी आहे?
1: नियम आहे त्यांचं. ते स्टँड वरती घेत नाही आम्ही, जरा पुढं जाऊन घेतो नाहीतर कॉन्टॅक्ट करतात तेव्हा घेतो. असं नाही.
0: मग असं करून म्हणजे पर्सनल कॉन्टॅक्ट न म्हणजे म्हणावा तेवढा बिझनेस होतो तुमचा?
1: हा होते. जरा सुरुवात जरा कमी होत. आता 700-800 दररोज. आता मिनिमम 1-800 तर दररोज कॅल्क्युलेशन केलं तर आमचं खर्च घेऊन 1-400 तर उरतात
0: दिवसभर चालू.
1: दिवसभर म्हणजे तर 7 येतो सकाळी आणि दुपारी जरा जेवणाला वगैरे भाऊचे घरी जाते. नंतर यांच्या घरी मैत्रीण आहे त्यांच्या घरी पण म्हणजे तर ऍडजस्टमेंट करतो कुठं हे होते.
0: अच्छा.
1: दुपारचा तेवढा.
0: ओके.
1: आणि संध्याकाळी 6 म्हणजे तर घराकडे जातो. 6-7 वाजेपर्यंत तेवढंच लास्ट.
0: घरी कोण कोण असतं?
1: घरी एकटीच असते मी. दोघी मुली आहेत, मुलींना लगीन केलेले आहे.
0: बर.
1: नंतर मी एकटीच असते घरी आता.
0: आणि इकडे माहेरी कोण कोण असतं?
1: माहेरी आई आहे, भाऊ आहे, वहिनी आहे, 2 मुलं आहेत. 2 मुली आहेत.
0: होय ना, म्हणजे आपल्याला कुणाची तरी साथ असणं खूप गरजेचं आहे.
1: सगळ्यांनी मला फ्रेंड सर्कल मध्ये पण साथ दिले तर, आणि आमचे भाऊ वहिनी सगळं आई पण सगळं साथ देतात. एक जेवणाचा टाइम म्हणजे तर हे करतात ना, हेल्प करतात एवढं पण. आणि मटा कुठं फ्रेंड सर्कल मध्ये ह्यांचे आमच्या हे पद्मश्री म्हणणं ह्यांचे घरी आणि एकटे भारती म्हणणं आहे. कुठं गेले तर मला फ्रेंड सर्कल मध्ये कुठं पण जेवणाचा काही त्रास होत नाही. मला काय तर त्रास आलं तर काय दुपारी जरा रेस्ट झालं तर कुठं तिथं तिथं जवळ जात असते. असं बाहेरचं म्हणून काय हे करत नाही,
0: सगळे सांभाळून घेतात.
1: सांभाळून घेतात आणि हेल्प पण करतात. म्हणजे सपोर्ट केल्यानंतरच मला हे बिझनेसला जरा हे आलं.
0: बरोबर, तेच म्हणते म्हणजे कुणाच्या तरी मदतीशिवाय आपण असं करू नाही.
1: तुम्ही करू नका म्हटले तर आम्हाला पुढे जायला धैर्य येत नाही.
0: होय, डिमोटिवेट होतं मग. बरोबर,
1: करता करा. आणि रिक्षा ड्रायव्हर पण तसं काही एकदम हे करत नाही, एकेकाने हेल्प करतात, एकेकाने जरा हे किसतात. सगळं तसं काही नसतात, एकेकाने पॅसेंजर बोलून देतात, तुम्ही घेऊन जावा मॅडम जायला लागला म्हणतात. असं सगळं कस्टमर देतात.
0: पण कसं होतं म्हणजे सुरुवातीला तुम्ही रिक्षा चालवायला सुरुवात केली, मग कसा अनुभव होता तो? म्हणजे टू व्हीलर चालवणं वेगळं, रिक्षा चालवणं वेगळं पडतं.
1: पहिला भीती आला आम्हाला, नंतर सगळं जण परिचय झाल्यानंतर आणि एकटे आमचा फ्रेंड एकटे भेटलेले त्यांनी जुने बेळावसे, म्हणून त्यांनी पण भाजी वगैरे विकतात, जेवणाचे डबे देत होते, त्यांनी पण हे करत होते, मला हेल्प केले तेव्हा. मग त्यांच्या बरोबर सोबत जाऊन जाऊन त्यांनी पण लेडीज, आम्ही पण लेडीज, म्हणजे तर सगळं डबे त्यांनी द्यायला मार्केटमध्ये यायचं, जायचं ट्रॉपिक मध्ये जायचं, एक चार वेळा मारल्यानंतर आम्ही
0: परफेक्ट झाले.
1: त्यांचं भाजी मार्केट पण जाते, कुठं बोलतात तिथं सगळं जाते, इकडे इकडे जात नाही, तिकडे जात नाही, काय नाही. आम्हाला काय कस्टमर केवढं देतात तेवढं हेल्प म्हणून हे करते.
0: बरोबर, म्हणजे एवढ्या सगळ्यांची मदत तुम्हाला मिळते आणि रिक्षावाल्यांनी सुद्धा तुम्हाला खूप मदत केली असं तुम्ही म्हणताय. पण तरी पण एक लेडी रिक्षा ड्रायव्हर आहे किंवा रिक्षा चालवते, हे जे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा अशा ज्या नजरा असतील की काही एक बाई आहे आणि रिक्षा चालवायला आले, असे जे प्रश्न काही उद्भवले असतील, तो सगळा अनुभव तुमच्यासाठी कसा होता?
1: तसं म्हणतात लेडीज, म्हणून तुम्ही काय रिक्षा चालवता असं काही ह्याच्यामध्ये आला म्हण, हे फील्ड मध्ये कशाला आला सगळं म्हणतात. खरं काय आम्हाला इंटरेस्ट पण आहे आणि परिस्थिती पण आहे काय तर करायचं म्हणून, असं मुळे आम्ही चालवते म्हणते. एक एक जणी वर्णन करतात, तुम्ही चालवता फार हे ग्रेट आहे आणि हे सगळं जणी, म्हणजे तर असं काही नेग्लेक्ट करत नाही कोण, एकेकडे करतात एकेकडे नाही, विशेष नेग्लेक्ट कोण करत नाही. तस हाय चालवता बरं आहे म्हणतात.
0: बरोबर, मग तुमचं ड्युटी टायमिंग सकाळी 7 ते 6 तुम्ही रिक्षा चालवत असता, दुपारी थोडा वेळ रेस्ट घेता. मग शिक्षण तुमचं 12वी झालं, मग 12वी झालेलं आहे, मग दुसरंही काहीतरी तुम्ही जॉब वगैरे ट्राय करू शकत होता?
1: ते एज पण संपलेलं होते ना.
0: अच्छा,
1: 35 ला मिस्टर वारले, नंतर आता 48 एज आहे. आता कोण आम्हाला जॉबला घेणार?
0: बरोबर,
1: प्रायव्हेट जॉबला गेलं तर केवढं देणार? 200 रुपये देणार. सकाळी 9 यायला पाहिजे, संध्याकाळी 8 जायला पाहिजे.
0: हो,
1: म्हणून माझा पहिल्यापासून स्वतःच आहे बिझनेस आणि काही तर साईड करत असते मी. होम प्रोडक्ट आहे माझं साईड.
0: काय बनवता घर बसल्या?
1: घर बसले ते बोट सांडगे आणि शेवया
0: मशीनवरच्या. अच्छा,
1: तसं. आणि हे पळलीट चटणी असते की मेथकूट चटणी म्हणतात.
0: ओके ओके,
1: ते आणि पोळी वगैरे असं सगळं घरात बनवून असं स्टॉल वगैरे पहिला लावत होतो.
0: बर,
1: आता ह्या वर्षी जमलं तर करायचं, नाही तर बघायचं. ते दुसऱ्या बायकांना एक दोघांना घेऊन साईड करत होतं, ते पण कस्टमर आहेत.
0: अच्छा, म्हणजे शक्यतो तुम्ही कुठल्याही स्टँडवर लावून नसता रिक्षा, कुठं तुम्हाला कॉल येतात त्याप्रमाणे तुम्ही करता आणि घर बसल्या हे साईड बिझनेस सुद्धा तुमचा सुरू आहे, जसं जमतंय तसं तुम्ही करत असता. मग रिक्षा तुम्ही चालवणार हे जेव्हा तुमच्या डोक्यात आलं किंवा समोरून जेव्हा तुम्हाला ऑफर आली, तेव्हा घरचे म्हणजे तुमच्या मुली असतील किंवा त्यांची फॅमिली, त्यांच्याकडून काय होतं रिएक्शन?
1: काय नाही, पहिला नको म्हटले. आमची मोठी मुलगी जरा भीते, ती तसलं नको बाई म्हणत होती. घेतल्यानंतर नंतर चांगलं झाल्यानंतर असून दे, तुला करायचं इंटरेस्ट तर करा, कोण तसं केले नाहीत, करणार असं तर करा. मला पहिला प्लॅन काय होतं, माझं घरासाठी तेवढं आणि कुणाला तर भाडं द्यायचं, ते पण दिलेलो मी 1-2 महिने. नंतर आमचा टायमाला मला मिळेना झालं ते.
0: अच्छा,
1: नंतर म्हटले आम्हीच चालवायचं, काय होते बघायचं. नंतर इंटरेस्ट झालं की नाही, परफेक्ट झाल्यानंतर आम्हाला चालवायचं म्हणून हे निर्धार घेतले.
0: मग सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस म्हणून चालवत होता आणि पहिल्यांदा ज्यावेळी सिटीमध्ये चालवला, मग काय भीती होती मनामध्ये?
1: हा, जरा भीती होती मनामध्ये, नंतर हे आलं.
0: आता सवय झाली,
1: परफेक्ट पण झाले. आता परवा पण 40 किलोमीटर जाऊन आले, बैलवंगलकडे.
0: बर जाऊन आले. बरोबर. मग येता जाता असं म्हणजे आश्चर्यानं बघणारी पण असते.
1: आश्चर्याने खूप जण बघतात. गाडीवरनं जाताना पाठीमाग बायको बसली कोण तर बसलं तर सांगतात गाडी मारलेत लेडीज बघा आणि बघतात असं सगळं होते. आणि तर एकटे कुठलं तर आलेले त्यांनी बसस्टॉपवरती थांबलेले आणि मला बघून काय येऊन नमस्कारच करायला चालू केले त्यांनी. मला बघून मला खूप चांगलं वाटलं. आमचं राणीच्या नमासारखं तुम्ही फार धैर्य केलं आहे दादानं काम नाही. मला तर फार खुशी झालं म्हणून एकदम नमस्कार करूनच थांबले त्यांनी असं खुशी वाटते म्हणतात.
0: बरोबर. मग असे काय अनुभव आले का या दरम्यान की म्हणजे युजुअली आता महिलांना वेगवेगळे अनुभव येत असतात आणि त्यात आणि तुम्ही रिक्षा चालवता म्हणजे कुठलं पॅसेंजर कसं बसेल याचा काय अंदाज नाही. तुम्ही आता पर्सनल कॉन्टॅक्ट वर घेतात ती गोष्ट वेगळी पण एखाद्या वेळेस अचानक कुणीतरी हात दाखवला आणि ते बसलेत ऑटोमध्ये आणि लांबून दिसलं नाही की लेडी ऑटो ड्रायव्हर आहे आणि बसल्यावर समजलं त्यांना किंवा आणि काय असे वेगळे अनुभव तुम्हाला अशा दरम्यान आले का.
1: तसं काय अनुभव आले नाही. मी ऍक्च्युली डे मध्ये तेवढंच पुरुषांना घेते. आम्ही 6 वाजता पुरुषांचं हेच करत नाही. एकदा हात केलेले त्यांनी आम्ही मालग्याला जाताना पॅटसनकडे सोडा म्हणून एकदम ड्रिंक केलेले फुल मी घेत नाही म्हटले त्यांना. असं 6 वाजल्यानंतर पुरुषांचं काय कस्टमरच घेत नाही मी. आणि 6 वाजल्यानंतर तिकडे हलग्याकडे जाताना काय शापूर वडगाव तिकडचं कुठलं लागलं तर तेवढंच घेऊन तिकडे 6 नंतर तिकडेच जाते. सिटीमध्ये वगैरे कुठे येत नाही.
0: येत नाही. अच्छा. म्हणजे तुमची तुम्ही प्रिकॉशन घेऊन राहता. मग आता म्हणजे किती दिवस तुम्ही रिक्षा चालवणार असा एक प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये कारण कायमच आपण नाही चालवू शकणार आता. मग ह्याला धरून म्हणजे फ्युचर प्लॅनिंग आणि काही वेगळे तुम्ही करताय का.
1: आता काही विचार केले नाही. आता तर सुरुवाती केली 10 महिने झाले.
0: बर
1: बघायचं केवढं दिवस हाताने होते तेवढं दिवस करायचं म्हणून प्लॅन आहे. आणि रिक्षाचं कर्ज पण फेडायला पाहिजे. 2,80,000 आम्ही भरलेलं आहे.
0: बर
1: 1,00,000 रोटरी क्लब वाले दिलेले.
0: अच्छा.
1: ते रिक्षाचं कर्ज पण फेडायला पाहिजे. जर आता नवीन घर बांधून 1-2 वर्ष झाले पण जरा आहे
0: म्हणजे खर्च आहे.
1: खर्च आहे.
0: मग याच्या व्यतिरिक्त आणखीन काही तुमचे हॉबीज आहेत छंद काय आहेत.
1: म्हणजे काही नाही हेच आमचं घरात वाट काहीतरी बिझनेस मधेच काहीतरी करत असते. आणि सिरीधान्य पावडर म्हण करते मी.
0: बर
1: घरात.
0: बर
1: ते चांगलं सेलिंग आहे. मला 1 महिन्याला 1-8 किलो तीन खप देते. सगळं नमणी धान्य मिक्स करून सिरीधान्य आता येते ना ते आणि सगळं नमणी धान्य घरातच मी तयार करते. युजली मी पण तेच घेते. आता सकाळी येताना काही एक डब्यामध्ये टाइम मिळलं तर घरात येऊन येते नाहीतर एक डब्यामध्ये घेऊन येते. तेच हे घेते. त्याच्यामुळे रिझल्ट पण चांगला आहे माझा.
0: बर
1: म्हणजे तर हे गुडघे दुखायचं हातपाय दुखायचं आता एवढा वेळ मी गाडी चालवून जाते ना ते सुस्त होत नाही मला. त्याच्यामध्ये एनर्जी असते.
0: अच्छा.
1: ते चांगलं प्रोडक्ट पण आहे. त्याच्यामुळे माझं पण कस्टमर पण वाढले ते रिक्षामुळे पण झालं. कोण येतात त्यांना सगळं ऍडव्हर्टाईज करतो पॅकिंग करून ठेवतो मी. माझे काही सॅम्पल 50 रुपयाचं धरून मी देतो.
0: बर
1: सगळं 1/2 किलो 1/4 किलो असं देतात ना ते जिन्नी पावडर सारखं.
0: हो. सेम केस आहे. म्हणजे ते पाण्यामध्ये मिक्स करून आपण प्यायचं.
1: हा ते आंबील सारखं करून प्यायचं.
0: ओके. म्हणजे शिजवून घ्यायचं.
1: हा जरा शिजवून घ्यायचं.
0: काय प्रोसिजर आहे त्याचं म्हणजे बनवायचं कसं.
1: बनवायचं ते सगळं नमणी धान्य आम्ही घेतो ते सगळं धुवून घालतो पहिला. नंतर सगळं एक एक प्रत्येक भाजून काढायचं. नंतर मिक्स करून दळून आणते. नंतर त्याच्या काजू बदाम एलदोडे टेस्ट जरा पण पाहिजे की ते सगळं धान्याचं जरा वळट म्हणून ते टेस्टिंग साठी जरा एलदोडे वगैरे घालते.
0: आणि ती पावडर मग नंतर आपण किती ग्लास मध्ये उकळायची केवढी.
1: 1 ग्लास मध्ये 1 स्पून घालून उकळायचं असतं.
0: किती वेळ.
1: ते आंबील सारखं ते शिजून येते की तर सेम आंबीलचं प्रोसिजर.
0: अच्छा. रागी आंबली.
1: रागी आंबली करते ना तसं सेम. जरा त्याला दूध घालून करते मी म्हणजे तर हीट पण होत नाही आणि टेस्ट पण लागते दूध घातल्याने.
0: बर आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे स्वीट साठी काय गुळ वगैरे.
1: स्वीट पाहिजे तर गुळ घालतोय नाहीतर मीठ घालून कोणाला कसं पाहिजे तसं करून घेतात.
0: घेऊ शकतात. ओके. म्हणजे हे तुमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे ते तुम्ही घरी बनवता.
1: घरी बनव.
0: आणि काय काय घरी करता मग.
1: सांगितले ना आता सांडगे पण मागच्या वर्षी 40 किलो केलेलो मी. आणि हे पळीट चटणी ते पण 1-15-20 किलो करते. कोण ऑर्डर येते तसं.
0: म्हणजे संक्रांतीच्या टायमिंगला घेतात ते. बर मग. आणि मग मुलींच्या सोबत वगैरे कसा वेळ काय कधी कसा आहे त्यांचं सगळं सगळं व्यवस्थित आहे.
1: मुलगींचं व्यवस्थित आहे. त्यांचं पण गार्मेंट फॅक्टरी होतं. आता कोरोनामध्ये बंद केले त्यांनी पण. मोठी मुलगी श्रुती ती ह्याला जाते जॉबला जाते कम्प्युटर वरती कपड्याच्या दुकानमध्ये. धाकटी सौम्या म्हणणं ती पण जॉबला करते घरात पण करून घेते. म्हणजे तर ती हॉस्पिटलमध्ये जॉबला जातात. तिचा एक मुलगा आहे, आता जरा ब्रेक केली.
0: अच्छा, मग ह्या अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये कधीतरी तुम्हाला वाटतं की एक मुलगा असायला हवा होता, सोबत राहायला असता?
1: वाटते खरं काय, नाही म्हणजे तर काही इलाजच नाही आहे ना.
0: होय ना,
1: असलेला तेच आमचे मुलं म्हणायचं. आता नातू एकटा झालाय.
0: बर,
1: ते मुली आला तर आता प्रॉब्लेम काय झालाय, मी इकडे बिळावलाय तर ते आलं तर घरी राहत नाही. ते तेवढंच मला येतात की तेव्हा तेवढंच ही होणार एक 4-5 दिवस. मागच्या आठवड्या आलेले ना, तेव्हा मी 12 वाजेपर्यंत करून घरी जात होते.
0: अच्छा अच्छा अच्छा, सकाळचं तेवढं संपवून. चांगलंय, म्हणजे एकंदरीत तुमचं आता रिक्षा चालवण्यावरती सगळा व्यवस्थित जम बसलेला आहे. चांगल्यापैकी तुमचं आता सेट झालंय आणि सोबत तुमचा साईड बिझनेस आहेच आहे, जे पण तुम्ही घरगुती बनवता ते त्याचंही तुमचं सोबत प्रमोशन चालू असतं. तुम्ही जसं सांगितलं की लग्न झाल्यानंतर म्हणजे 15 वर्षांनी तुमचे हजबंड वारले आणि मग नंतर काय करायचं हा तुमच्या पुढे प्रश्न होता. तुम्हाला 2 मुलीच आहेत म्हटला तुम्ही, तर दुकानाचं साहित्य आणण्यासाठी म्हणून तुम्ही रिक्षा चालवण्याकडं म्हणजे पहिलं प्राधान्य दिलं, पण ती गोष्ट करण्याआधी सुद्धा एकदम असं हजबंड वारणं आणि पूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर येणं आणि ती आपण कशी पाळतो किंवा कशी पार पाडतो हा आपल्यासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह असतो. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं काय तुम्ही मॅनेज केलं, काय होते नेमके ते दिवस?
1: त्या दिवसात तर मला फार त्रास झाला. म्हणजे तर मी पण लहान व्हायची तेव्हा, मुली पण लहान होते, एकटी 10 वर्षाची होती, एकटी 7 वर्षाची होती.
0: बापरे.
1: आणि नंतर त्याच्यामुळे किराणा दुकान त्यांचं पहिल्यापासून चालूच होतं, जरा बरं नव्हतं त्याला 1-2 महिने आमच्या मिस्टरांना. तेव्हा जरा मला म्हणजे तर पहिल्यापासून माझा किराणा दुकानचं हेच होतं, माहेरमध्ये पण किराणा दुकान आहे, जरा सगळं माहिती होते, सगळं त्यांनी सांगून ठेवत होते, हे असं आहे, असं आहे, इथं सामान आणायचं, सगळं मला सांगून ठेवत होते. आणि मी दुकान चालवायचं, त्यांनी मेल्यानंतर पण माझं दुकान चालवायचं, त्यांचं दुकान माझ्या मनामध्ये होते. जरा तेव्हा खूप त्रास झाला, म्हणजे त्यांनी मेल्यानंतर एकदमच माझं जबाबदारी एक आणि कोण सपोर्टिंग नाही, एक आणि मुली लहान, असं फार त्रास वाटले मला.
0: सासू सासरे दीर वगैरे?
1: सासू सासरे पण होते, दीर होते, त्यांचं वेगळं होतं, त्यांचं पण बिझनेस प्रिंटिंग प्रेस त्यांनी होते. नंतर आम्हाला दुकान तू महिला होऊन दुकान चालवणार, सगळं कसलं कसलं लोक होते, नको चालवायचं म्हणणार. आणि आमचे ननंद त्यांनी तू चालव, त्यांनी एकटी बेंगळोरमध्ये असतात, एकटी टीचर आहेत, तुम्हीच चालवा, चांगलं होते तुमचं जीवन उपायाला काय करणार तुम्ही, असं म्हणणार त्यांनी. आमचे मामा त्यांनी तुम्ही महिला होऊन करू नका असं म्हणणार, नाही मी करते म्हणणार. एक 4-5 महिने तसंच चाललं ते. नंतर त्याच्यामुळे त्यांचे पण आमच्या मामाला वय झालेली, नंतर चालव म्हटले, जरा सपोर्ट म्हणजे तर नाही चालवा, त्यांनी नको म्हणणार मी चालवते म्हणजे म्हणतात, त्यांना पण जरा राग होतं.
0: होय ना.
1: नंतर नंतर जरा तसंच चालवत चालवत गेले. नंतर तेव्हा पण आम्ही 2-व्हीलर घेऊन माझं मग आमचा भाऊ पण तेव्हा हेल्प केला मला, सामान आणून द्यायचं, हे करायचं. नंतर तसंच ते बिझनेस चांगलं होतं आमचं, एकदम हलगाव गावमध्ये फेमसच बिझनेस होतं.
0: अच्छा.
1: कुठलं काय सामान मिळत
0: असं नव्हतं,
1: तसलं सामान मिळत होते सगळं. आणि केळी आणि पान बांधत होते, दररोज 100 केळी जात होते, 500 पान जात होते आमचे मिस्टर. तसलं बिझनेस पण सगळं किराणा सामान, हार्डवेअर सामान, सगळं सामान मिळत होते. तसं त्याप्रमाणे मी माझा केवढं होते बघा, सगळं सामान ठेवत मी 10 वर्ष तर चांगलं चालवले.
0: अच्छा.
1: नंतर त्याच्यामध्येच मी आमच्या मुलीचं लगीन केले. दोघी मुलींचं लगीन करताना पण मला फार त्रास झाला, सगळं गावातले हे करत नाही ना, चांगलं चाललेलं.
0: होय ना. बरोबर.
1: ते त्रास मध्ये पण आम्ही दोघी मुलींचं लगीन केलो. तेव्हा पण आम्हाला आमच्या माहेरकडनं आणि फ्रेंड सर्कल कडनं नंदा धूर असत होते, त्यांच्या बाबाला भिवून जरा हे करत होते.
0: बरोबर. प्रत्येकाच्या आपापल्या अडचणी.
1: होय. त्यांनी पण धूरनं सपोर्ट करत होते, खरं काय पुढे येऊन नाही.
0: बरोबर.
1: नंतर ह्यानी फ्रेंड सर्कल मध्ये झाल्या, आई झाले, भाऊ झाले, सगळं हेल्प करून ते दोघी मुलींचं लगीन केले. पहिला मोठी मुलगींचं लगीन केलो 19 वर्षात, नंतर तिचं झाल्यानंतर ते धाकटी मुलगीला पण त्यांचं दिरालाच दिले, भाऊ भाऊ भाऊ बहिणी बहिणीला दिले जाऊन. त्यांनी पण फॅमिली चांगला आहे तिकडं, सगळं दिलेलं आहे. आणि ते आम्हीच करून घेतो जमलं तर, नाही तर तुम्ही दुसऱ्याकडे द्या मुलगीला म्हटले. म्हणजे तर झाल्यानंतर ते दोघी मुलीला तिथंच दिलेले, एकच गाव एकच घरात.
0: अच्छा.
1: तिकडे असतात त्यांनी. नंतर ते लगीन झाल्यानंतर पण तसंच एक एक प्रॉब्लेमच मला, पण हेल्थ प्रॉब्लेम आला मधी, तेव्हा पण मी वाचतो की नाही असं झालेलं मला.
0: बापरे.
1: त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण पार पडले. ते झाल्यानंतर घराचं पण

0: आमचं केवढं एकदम जुनं घर, 100 वर्षाचं घर होतं. ते घराचं पण वाटणी घ्यायचं म्हणजे ना, ते आमच्या मामाचे भाऊ, त्यांचं 3 जणांचं वाटणी होतं. त्याच्यामध्ये पण 1-6 महिने मला त्रास झाला ते वाटणी करून घेऊन घर बांधायला काढायचं म्हणजे. आणि घर पण एकदम 100 वर्षाचं घर म्हणजे सगळं एकदम आहेच की
1: होय ना.
0: त्याच्यामध्ये दुकान चालवायचं, 1 रूम होते त्याच्यामध्येच जीवन काढत होते. नंतर एक आणि एक घर आहे त्याच्यामध्ये मला काही दिले नाही वाटणी त्यांनी. 1 घरामध्ये 2 रूम मध्ये तेवढंच मी करून घेत होतो. आता सगळं ते वाटणी झाल्यानंतर ते घर पण बांधले. आता एक 20 लाखाचं घर झाले, ते पण घर बांधून घेतले. तेच टेन्शन होतं मला. आता घर बांधले, सगळं झालं, हे दुकान पण बिझनेस कमी झालं ना, ते सगळं किराणे दुकान पण भरपूर झाले, सगळं इलेक्ट्रिकल दुकान दुसरं झाले, हार्डवेअर दुकान झाले, आणि सगळं बेळगावला लोक जास्ती येत होते.
1: हो,
0: असं म्हणून किराणे दुकान बंद झालंय. तसं बंदच चालू केलेलो, खरं काय कस्टमर कमी, मग टेन्शन करून घेतो. त्यावेळेला मला एक हेल्प म्हणून हे आलं, आल्यानंतर आता जरा टेन्शन फ्री आहे मी. त्याच्यामुळे हे चांगलं झालंय, मला हेल्प झाली. म्हणजे तर कर्ज तर आता मी महिन्याला हप्ते 12,000 रुपये तर भरते मी. आणि कसं काढायचं मी,
1: होय ना,
0: हे सगळं होतो माझं डोक्यात. आता टेन्शनच नाही आहे 10 महिने तर मला. ते जरा कर्ज फेडेपर्यंत जरा मला हेल्प होते. आणि काय असं गावातलं पण एकदम हे करत नाही, कोण तर असलं तर हेल्प करतात. आमचं कुठलं तर भाडं असलं तर सांगतात गावामधले. आणि सगळं विशेष गावातलं जास्ती कोण सांगतात तेवढं तेवढं करतो. मी सकाळी तेवढं निघून आलं का नाही इकडं भायचं, सगळं कस्टमर फोनवरती बोलवतात तुमचं रेट चांगला आहे. लेडीज असतात, आम्हाला पण हेल्प असते. एक लहान मुलगीला ट्युशनला सोडत होतो आणि बॅडमिंटनला सोडत होतो, माझ्या विश्वासावर पाठवून देत होते.
1: बरोबर.
0: असं सगळं ह्याच्यामध्ये बाहेर आल्यानंतर आम्ही मला 10 महिन्यात फार शिकायला मिळलंय. आणि कुठल्या कुठल्या जागा नाही बघितले नाही ते सगळं बेळगावात
1: माहिती झालं.
0: हा, माहिती झालं. आता युनिव्हर्सिटी कॉलेज आम्ही कशाला तिथे घरी बसून जायचं,
1: होय ना,
0: ते माहिती झालं. हनुमान नगर, जाधव नगर, ते सगळं तिकडचं सगळं कस्टमर आहेत. चन्नामा नगरचं आहेत आणि भाग्यनगरचं आहेत. असं सगळं कस्टमर कुठं हे करतात तिथं आम्ही जाऊन हे करते.
1: मग ते रिक्षा, शाळेला रिक्षा आपण घेऊन जातो, वर्धी रिक्षा म्हणतात, तसं काही विचार नाही केला तुम्ही?
0: विचार 1-2 महिने केले ना, ते मला जमलं नाही तेवढं.
1: बर,
0: 1-2-3 महिने तेवढं केले, नंतर जमलं पण नाही आणि रेट पण पुरवलं नाही मला. वर्दी म्हणजे तर काय होते, आता आम्ही इकडे आले, आता वर्दीच्या टायमाला आम्ही करेक्ट टायमाला जायला पाहिजे,
1: हो,
0: नाहीतर जमत नाही.
1: होय.
0: आणि लहान मुलांना सगळं सांभाळायला पाहिजे ना.
1: बरोबर.
0: म्हणूनच ते वर्दीचं जरा डोक्यात हे केले. आणि हे फिक्स कस्टमर झालेले आहेत, कुठं मिळतात तिथे मिळतात. 1-2 महिने थोडं कस्टमर कमी असतात मधी, नंतर 10 महिने तर काही नाही कस्टमर असतात. आता लग्नाचं सीझन झाले ना, आता कुठं जरा थांबले का नाही येतात. 1-10-15 मिनिट वेट केलं तर येतात, नाहीतर फोनवरती बोलवतात. तिथं बोलवताना जाता जाताना कस्टमर होतात.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीनं रिक्षा चालवण्यावरती तुमचा चांगला हात बसला.
0: चांगला हात बसले.
1: चांगला आहे. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीचे दिवस थोडे खूप कष्टाचे गेले तुमचे, अनेक अडचणी आल्या तुम्हाला, पण त्याच्यामध्ये न डगमगता तुम्ही तुमचा प्रवास खूप असा धाडसानं सुरू केला. आणि असाच तुमचा सुरू राहावा असं मी म्हणेन.
0: ते देवाचा एक आशीर्वाद म्हणते मी. काय सगळ्याच पार पडत आली मी इथपर्यंत. कुठलं काय कष्ट आलं तर पण काही नाही, मला वाटलं नाही तसं. त्या टायमाला कष्ट वाटलं खरं काय, कोण तर हेल्प करायचं, कोण तर मला समजून सांगायचे, असं होत नाही, काय होत नाही, असं त्याच्यातनं मी पार पडत आले. असं माझं एक त्यांनी स्कूलचा मुलं आता हात केले, आता जात असतात, त्यांना पण जरा फ्री मध्ये सोडतो. कोण तर आता नाही पैसे एवढंच आहे म्हटलं, त्यांना पण जरा हे करते.
1: अच्छा,
0: म्हणजे हेल्पिंग पण करते मी जाता येताना.
1: ओके ओके.
0: असंच एवढंच एवढंच ना मॅडम. म्हणजे तर हेच आम्ही 100 रुपयाचंच कस्टमर करायचं, 50 रुपयाचंच करायचं असं नाही. 10 रुपयाचं पण कस्टमर करते, 20 रुपयाचं पण करतो. जाता येताना कोण तर आता स्कूल मिळा भेटले का नाही मला, आता हात करतात पाप त्यांनी, बस मिळत नसते आणि कोण तर नसते, त्यांना जाता जाता सोडून जाते.
1: अच्छा. बरोबर. म्हणजे 2-व्हीलरला वगैरे हात दाखवतात मुलं, तसं रिक्षाला थांबवतात आणि तुम्ही थांबून सोडून येतात. चांगलंय. म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची भावना सुद्धा तुमच्यामध्ये आहे आणि तेही करता तुम्ही.
0: हा, मदत करण्याची भावना पण आहे.
1: बरोबर.
0: काही तेव्हा आमच्या हाताने आम्ही जात असते ना, आमच्या हाताने केवढं मदत होते तेवढं करायचं म्हणून माझं मनामध्ये.
1: करेक्ट. बाकी आणखीन काही छंद, काही आवडी निवडी?
0: काही नाही, कुठं आवडी येत फ्रेंड सर्कल मध्ये फिरतो एवढंच येतो येत. आता बेळगाव पहिल्यापासून मला फ्रेंड सर्कल म्हणजे तर बेळगाव मध्येच आहेत.
1: बर.
0: आणि इथंच बेळगाव मध्येच असते. आता तर इकडेच असले म्हणजे तर इथं त्यांच्या बरोबर कुठं जायचं यायचं असं हे असते तेवढंच.
1: चालेल. खूप कमी बोलताय तुम्ही पण ठीक आहे. तुमच्याकडून जेवढी माहिती तुम्ही देण्याचा प्रयत्न केला ती खूपच छान होती. आणि अनेक महिला ज्या म्हणजे घर बसल्या काहीतरी करायची इच्छा असते त्यांना, किंवा अनेक अशा कारणांमुळे

करू शकत नाहीत काही महिला, तर त्यांच्यासाठी एक तुमचं चांगलं उदाहरण म्हणून त्या पाहतील तुमच्याकडे. कारण आपण आपल्या घरी आपली जर तयारी असेल तर आपण काही करू शकतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवलात. फक्त आपल्या मनाची तयारी हवी आणि तुम्ही ते करताय. आता तुमचा असाच प्रवास पुढेही चालू राहावा असं मी वेणुधोनीच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही आलात आम्ही बोलवल्यानंतर आणि तुमचा जो प्रवास होता तो थोडक्यात सांगितला त्याबद्दल थँक्यू सो मच. हा होता आजचा महिला जगत हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण संगीता एस पाटील यांना ऐकलं. मूळच्या हलगा गावच्या आहेत त्या आणि रिक्षा चालवण्याचा प्रवास त्यांनी आपल्याला सांगितला. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन. बंदोपर्यंत तुम्ही ऐकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हां, पण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनंच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय

0: numbers, and it still answers it with confidence. A wrong value in a circuit can damage parts or be unsafe. Someone who doesn't know circuits can't tell if the analysis is right. Mera point misused. वही टेक्स्ट इमेज और वॉइस एबिलिटीज स्कैमर्स के लिए कन्विंसिंग होते हैं और फिशिंग मैसेजेस फेक कंटेंट और स्पैम बड़े स्केल पर बनाना आसान कर सकते हैं.
1: माय नेक्स्ट पॉइंट टू यू इज 24/7 अनबायस्ड आइडियाज जनरेशंस एंड ब्रेनस्टॉर्मिंग पार्टनर्स. डिबेट स्ट्रेटजी बनानी हो, IoT प्रोजेक्ट्स डिजाइन करना हो या क्रिएटिव कंटेंट लिखना हो, AI कभी नहीं थकने वाला इंस्टेंट साउंडिंग बोर्ड है. ये आइडियाज को जल्दी टेस्ट करता है और बिना जज किए डेविल्स एडवोकेट भी बन जाता है.
0: तो सुफाना, अनबायस्ड ब्रेनस्टॉर्मिंग पार्टनर, इट इज नॉट अनबायस्ड. It has learned from human written internet text, so it carries human biases. ये अक्सर आपसे सहमत हो जाता है, सच में चैलेंज नहीं करता, तो ये कमजोर डेविल एडवोकेट है. जब एक ही टूल सब लोग यूज करते हैं तो आइडिया एक जैसे लगने लगता है. मेरा पॉइंट, जॉब लूजेस. The same tool that brainstorms is replacing entry level writers, designers, translators and support workers.
1: So I actually disagree with your point, but I'm coming to the conclusion is every major tool in history was feared first and then became essential. The question isn't whether AI exists, it's whether we use it wisely. With human judgment, it's the greatest learning and productive tool we have ever heard. AI is not a cheat code, it is rocket booster for human potential. Master the tool for tomorrow and today. The future belongs to those who use technology wisely. AI can be boon, but when it supports learning, creativity and problem solving, but it can become a ban when people depend on it blindly. The real goal is not to replace human intelligence, but to strengthen it. Thank you.
0: At the end, my opponent Sufana painted AI as a mentor in your pocket. लेकिन जो mentor कभी कभी झूठ बोलता है, ये नहीं बताता कि कब और वो सोचने का काम खुद कर देता है जो आपको करने नहीं देता, वो mentor नहीं एक shortcut है. इसकी कीमत हम accuracy, skills, privacy और fairness से चुकाते हैं. Progress that makes us less able to think of ourselves is not progress. For these reasons, I stand against AI. Thank you.
2: ये था आज का विशेष प्रोग्राम जो आप के लिए वेणुधोनी 90.4 FM पे सुन रहे थे. आज की चर्चा में हमारी दोनों प्रतिभागियों ने, अलमेरा नाशीपुड़ी और सुफाना शेख ने, अपने विचारों के माध्यम से आर्टिफिशियल इंटेलिजेंस के विभिन्न पहलुओं को हमारे सामने प्रस्तुत किया. इस चर्चा से हमें ये समझाने का अवसर मिला कि AI एक और शिक्षा, स्वास्थ्य, अनुसंधान और तकनीकी विकास में सहायक है, तो दूसरी ओर इसके जिम्मेदार उपयोग, डेटा सुरक्षा, रोजगार और मानवीय मूल्यों पर ध्यान देना भी अत्यंत आवश्यक है. वास्तव में तकनीक अपने आप में न तो पूरी तरह वरदान है और न ही अभिशाप. इसका प्रभाव इस बात पर निर्भर करता है कि हम उसका उपयोग किस प्रकार और किन उद्देश्यों के लिए करते हैं. इसी के साथ मैं मनीषा आपसे विदा लेती हूँ. फिर मिलेंगे एक नए प्रोग्राम में नए टॉपिक के साथ, पर तब तक आप सुनते रहे वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
3: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
4: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो, अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
3: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
4: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
3: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
4: मिळणाऱ्या सुविधा, हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
3: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
4: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
3: फोन नंबर 08312552500 आणि 2473777.
4: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
3: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.
2: केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण केली आयुर्वेदा हेल्थ गाईड हा प्रोग्राम ऐकणार आहोत.
5: नमस्कार, मी डॉक्टर कादंबरी संदीप सगरे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ क्रियाशारीर, केली श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल बेळगावी इथून तुमच्याशी संवाद साधत आहे. आज आपण आयुर्वेदा आणि प्रकृती याचा काय संबंध आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर आयुर्वेदामध्ये प्रकृतीला फार असं मोलाचं स्थान दिलं गेलं आहे. सो प्रकृती म्हणजे काय? तर आपण आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या शरीराचा असणारा एक मूळ स्वभाव असं म्हणू शकतो, आणि यालाच आयुर्वेदामध्ये आपण प्रकृती, शरीराची असणारी किंवा व्यक्तीची असणारी प्रकृती असं म्हटलं जातं. तर आयुर्वेदामध्ये वात, पित्त आणि कफ असे तीन प्रकारचे दोष सांगितले गेले आहेत, जे दोष आपल्या मानवी शरीराचे अस्तित्व, आपल्या दैनंदिन ज्या काही क्रिया आहेत, म्हणजे ज्या शरीराच्या क्रिया आहेत, त्या शरीराच्या क्रिया या दोषांमुळे साध्य आहेत. हे दोष अगदी गर्भनिर्मितीच्या पहिल्या क्षणापासून आपल्या शरीरामध्ये असतात. ह्यांचा चढ उतार तरतमता होत राहत असते. तरतमता म्हणजे काय? कधी जास्त होतात, कधी कमी होतात, पण हे प्राकृत असतं. आणि याच चढ उतारामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये जो फरक पाहायला मिळतो, जी विशिष्टता पाहायला मिळते, जी गुणवैशिष्टता पाहायला मिळते, ती ह्या दोषांच्या चढ उतारामुळे. सर त्याचं एक उदाहरण म्हणजे एका व्यक्तीचा बांधा हा अगदी सडपातळ असेल तर त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्तीचा बांधा हा अगदी सुदृढ असा असणार आहे. एका व्यक्तीच्या केसाचा रंग, डोळ्यांचा रंग हा काळा असणार आहे तर दुसऱ्या व्यक्तीच्या केसांचा रंग, डोळ्यांचा रंग हा तपकिरी असणार आहे. एका व्यक्तीचा आवाज हा अगदी गोड, मधुर आणि सुरेला असा असेल तर दुसऱ्या व्यक्तीचा आवाज हा थोडा कर्कश असणार आहे. सो ही काही जी गुणवैशिष्ट्यता किंवा व्यक्तीमध्ये असणारी जी काही विविधता आहे यालाच आम्ही प्रकृती असं म्हणतो, आणि आयुर्वेदामध्ये याला दोष प्रकृती असं म्हटलं जातं. दोष प्रकृती म्हणजेच एका व्यक्तीमध्ये वातदोषाचं प्राधान्य असेल, दुसऱ्या व्यक्तीमध्ये पित्तदोषाचं प्राधान्य असेल, तिसऱ्या व्यक्तीमध्ये कफदोषाचं प्राधान्य असेल. तर ही जी काही दोषांमधली चढ उतार किंवा दोषांमधली तरतमता आहे, ह्या तरतमतेमुळे त्यांच्या क्रियामध्ये कधीच अडथळा निर्माण होत नाही, हे अगदी प्राकृत असतं. पण जर हे दोष अगदी जास्त प्रमाणात वाढले गेले, जास्त प्रमाणात असंतुलित झाले, तर मात्र ह्या दोषांचं रूपांतर हे दूषितीकरणामध्ये होणार आहे. ह्या दोषामुळे शरीराचं दूषितीकरण होणार आहे आणि यालाच आम्ही आयुर्वेदामध्ये विकृती असं म्हणतो. सो ह्याच विकृतीमुळे पुढे जाऊन नवनवीन अशा रोगांना आमंत्रण दिलं जातं. मग ह्या प्रकृतीचं आयुर्वेदानुसार चिकित्सेच्या दृष्टीने कसं काय महत्व आहे? तर आयुर्वेदानं या प्रकृतीला चिकित्सेच्या दृष्टीनं खूप असं मोलाचं स्थान दिलं आहे. ते म्हणजे कसं? प्रकृतीनुसार चिकित्सा ठरवली जाते आयुर्वेदामध्ये. ते कसं? जसा रुग्ण आला की ती रुग्णाची पहिल्यांदा जी आम्ही परीक्षा करतो ती म्हणजे प्रकृती परीक्षा. एकदा का रुग्णाची आम्ही प्रकृती परीक्षा केली तर त्या रुग्णाची असणारी प्रकृती आम्हाला समजते. प्रकृती समजली की त्याच्यामध्ये असणारी विकृती समजते. विकृती म्हणजे काय? कोणते दोष हे असंतुलित झालेले आहेत, कोणते दोष हे दूषित झालेले आहेत, आणि त्या दोषामुळे त्याला कोणत्या समस्या जाणवत आहेत. एकदा प्रकृती परीक्षण झालं की मग प्रकृती परीक्षणानुसार व्यक्तीमध्ये आयुर्वेदानुसार चिकित्सा ही वेगळी वेगळी दिली जाते. सो त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही ज्या काही पंचकर्मा थेरपीज करतो, म्हणजे अभ्यंग असेल, अभ्यंग ज्याला बॉडी मसाज म्हणतात, आणि त्या अभ्यंगासाठी जे आम्ही तेल वापरतो, त्या तेलाचे गुण हे अगदी उष्ण असेल किंवा तीक्ष्ण असतील, तर ते तिन्ही प्रकारच्या प्रकृतीमध्ये आम्ही सेम तेल वापरू नाही शकत. का? तर उदाहरण म्हणजे वातप्रधान प्रकृतीचा व्यक्ती आहे ज्याचे वाताचे गुण जास्त आहेत, म्हणजे ज्याच्या शरीराचे मूळ गुण हे वाताचे आहेत, वातदोषाचे, म्हणजेच वृक्षगुण असतील, शीत असेल, लघु असेल, तर त्याला आम्ही जे तेल वापरतो त्या तेलाचे गुण हे उष्ण तीक्ष्ण असतील तर त्याच्यामुळे त्याचा शीतगुण कमी होणार आहे, त्याच्या बॉडीतली वृक्षता कमी होणार आहे तेलामुळे, आणि तिथं स्निग्धता वाढवली जाणार आहे. त्याच्यानंतर जे आम्ही स्वेदन देतो त्याला, म्हणजे जे स्टीम बात असते, त्याच्यामुळे त्या तेलाचं ऍब्झॉर्प्शन म्हणतो किंवा जो तेल जे चांगल्या प्रकारे शोषलं जाणार आहे बॉडीमध्ये. ही क्रिया आम्ही वातप्रधान प्रकृतीमध्ये केली, म्हणजे अभ्यंग आणि मसाज दिला तर त्याला फार चांगल्या रीतीनं बरं वाटणार आहे. पण तेच तेल आम्ही पित्तप्रधान व्यक्तीला वापरलं तर तिथे काय होईल? तर त्या व्यक्तीचे मूळ गुण हे उष्ण आणि तीक्ष्ण असणार आहेत. परत आम्ही जे तेल वापरत आहे त्या तेलाचे गुणसुद्धा उष्ण तीक्ष्ण आहेत. त्याच्यानंतर मसाज झाल्यानंतर आम्ही जे त्याला स्वेदन देणार आहे त्याच्यामुळं परत त्याच्या शरीराचे उष्ण तीक्ष्ण गुण वाढवले जाणार आहेत आणि मग याचे दुष्परिणाम म्हणून त्याच्या शरीरावर रॅशेस येण्याची शक्यता आहे. तर आम्ही व्यक्ती व्यक्तीमध्ये चिकित्सा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची निवडतो आपल्या प्रकृतीनुसार, म्हणजेच आपल्या मूळ स्वभावानुसार. सो ह्याचं अजून एक उदाहरण म्हणजे औषध सेवन. म्हणजे जे काही आम्ही आयुर्वेदानुसार औषध निवड करतो किंवा औषधं दिली जातात, ती सुद्धा प्रकृतीनुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात. त्याचं उदाहरण म्हणजे कफप्रधान व्यक्ती आहे. कफप्रधान म्हणजे ज्याच्यामध्ये कफाचे गुण जास्त आहेत, म्हणजे स्निग्ध गुण असेल, श्लक्ष्ण गुण असेल, गुरुगुण असेल, हे गुणांचं प्राधान्य जास्त आहे एका व्यक्तीमध्ये. त्याला आम्ही अगदी उष्ण तीक्ष्ण गुणयुक्त म्हणजेच फार मसाल्यांचे पदार्थ असतील किंवा तिखट पदार्थ असतील याचं सेवन करायला दिलं, पण त्या गोष्टीचा त्याच्या शरीरावर फार असा काही फरक जाणवणार नाही. का म्हणजे त्याच्या शरीराचे गुण हे स्निग्ध आणि शीत आहेत, जे त्या दिलेल्या बाहेरून दिलेल्या गुणांना कमी करतील. पण हेच उष्ण तीक्ष्ण गुणांचं सेवन पित्तप्रधान प्रकृतीनं केलं तर त्याला मात्र त्याचा त्रास होणार आहे. का म्हणजे त्याच्या शरीराचे गुण हे उष्ण तीक्ष्ण आहेत, मग त्याला पोटात मध्ये दाह होणे, पोटामध्ये जळजळ होणे, ह्या सगळ्या समस्यांना सामोरं जाणे. म्हणून प्रकृतीनुसार हा आपल्या औषधांचं सेवन किंवा औषधांची निवड सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची ठरते. तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रकृतीनुसार आपण आपला आहार आणि आपला विहार. सो आहार म्हणजे काय, आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे, आणि विहार म्हणजे प्रकृतीनुसार आपली दैनंदिन जीवनशैली ही कशी असली पाहिजे, हे सुद्धा आपण प्रकृतीनुसार ठरवू शकतो. सो त्याचं उदाहरण म्हणजे वातप्रधान प्रकृतीचा व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये वाताचे गुण जास्त असणार आहेत, परत त्यानं वात वाढवणारेच पदार्थ खाल्ले गेले. वात वाढवणारे पदार्थ म्हणजे कुठले, वृक्षगुण. सो फक्त कडधान्यांचंच रोज सेवन करत असेल, फक्त चिरमुऱ्याचा चिवडा जो रोज त्याच्या आहारात असेल, आणि शिवाय त्याचा विहार, विहार म्हणजे त्याची दैनंदिन जीवनशैली, फार कष्टाचं असं काम करत असेल, शरीराला कधीही विश्रांती देत नसेल, रात्रीचं जागरण फार करत असेल, तर त्याचा हा विहार किंवा त्याची ही दैनंदिन जीवनशैली सुद्धा त्याचा वात वाढवणार आहे, त्याचा आहार सुद्धा त्याचा वातदोष वाढवत आहे, त्याची दैनंदिन जीवनशैली सुद्धा त्याचा वात वाढवत आहे. मग हा वात जाणार आहे असंतुलित अवस्थेत, म्हणजे ह्या वाताचं दूषितीकरण होणार आहे, आणि या वाताच्या दूषितीकरणामुळे त्याला मग नवनवीन अशा रोगांना सामोरं जावं लागणार आहे. म्हणून प्रकृतीनुसार आपला आहार आणि आपली दैनंदिन जीवनशैली ही असली पाहिजे. दुसरं उदाहरण म्हणजे पित्तप्रधान प्रकृतीचा व्यक्ती आहे, ज्याचा शरीराचे गुण उष्ण तीक्ष्ण आहेत आपण बघितलंच, आणि शिवाय परत हाच व्यक्ती मसाल्याच्या पदार्थांचे फार सेवन करत असेल, फार तिखटाचं सेवन करत असेल, तर नक्कीच त्याचा पित्त दोष जो आहे तो विकृत अवस्थेत जाणार आहे, असंतुलित होणार आहे, आणि त्याच्यामुळे मग त्याला अपचन, जास्त पित्ताचा त्रास जाणवणे, ह्या सगळ्या समस्या जाणवणार आहेत. कफदोष प्रधान व्यक्ती असेल, म्हणजेच त्याचे कफाचे गुण जास्त असणार आहेत, त्याच्या शरीराचे गुण हे स्निग्ध असणार आहेत, शीत असणार आहेत, गुरु असणार आहेत, आणि परत कफदोष वाढवणारेच आहार म्हणजेच फार मांसाहार सेवन करत असेल किंवा मधुररसाचे जास्त सेवन करत असेल, दूध आणि दुधाच्या पदार्थांचे सेवन जास्त करत असेल, तर नक्कीच त्याचा कफदोष हा विकृत अवस्थेत जाणार, आणि त्याच्यामुळे मग नवनवीन रोग लाईक लठ्ठपणा म्हणजेच स्थौल्यता असेल किंवा मधुमेह असेल, अशा नवनवीन रोगांना त्याला आमंत्रण दिलं जाईल. तर आहे ना आयुर्वेदामध्ये जादू. हो, खरंच आपल्या आयुर्वेदामध्ये खरीच खूप मोठी अशी जादू आहे, ज्याची या प्रकृतीबद्दल, या आपल्या शरीराच्या मूळ स्वभावाबद्दल आपण कधीच विचार केला नाही, कधीतरी आपण आपल्या प्रकृतीबद्दल जाणून घ्यायचा विचार केला नाही. तर आयुर्वेदानुसार एकदा का प्रकृती परीक्षण झालं तर नक्कीच आपण आपली प्रकृती जाणून घेऊ शकतो, आणि या प्रकृतीनुसार आपण आपला आहार आणि आपला विहार म्हणजेच आपली दैनंदिन जीवनशैली आचरणात आणली तर नक्कीच आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करू शकतो, आणि हेच आमच्या आयुर्वेदाचं ब्रीद वाक्य आहे, स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार पर्शनम, म्हणजेच आरोग्याचं रक्षण करणं आणि येणाऱ्या रोगांचं निर्मूलन करणं हे आम्ही प्रकृती परीक्षणा करून साध्य करू शकतो. सो याच प्रकृती परीक्षणासाठी तुम्ही आमच्या केएलई श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल शहापूर इथे भेट देऊ शकता. इथे तुमच्या प्रकृतीचं परीक्षण केलं जाईल, प्रकृतीनुसार तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे, शिवाय तुमची दैनंदिन जीवनशैली कशी असली पाहिजे याचे सल्ले दिले जातील. त्याबरोबरच आमच्या आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये पंचकर्म चिकित्सा आहे, रसायन चिकित्सा आहे, शिवाय अशा विविध प्रकारच्या आयुर्वेद चिकित्सा आमच्या हॉस्पिटलमध्ये दिल्या जातात ज्या तुमच्या आरोग्याचं रक्षण

0: करतील, शिवाय तुमच्या येणाऱ्या रोगांचंही निर्मूलन करतील. तर आरोग्याचं रक्षण ही जी काही गुरुकिल्ली आहे ती फक्त आणि फक्त आमच्या आयुर्वेदाकडेच आहे. सो जरूर तुम्ही केली श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलला भेट द्या आणि तुमच्या प्रकृतीचं परीक्षण करून द्या. प्रकृतीनुसार तुमचा आहार, तुमचं आचरण, तुमची दैनंदिन जीवनशैली कशी असली पाहिजे याचे सल्ले घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन एका नवीन आयुर्वेद चर्चेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.
1: आतापर्यंत आपण केली आयुर्वेदा हेल्थ गाईड हा प्रोग्राम ऐकला. ही होती केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय.

तुमच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLEBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव। फोन नंबर 08312486286।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या

0: प्रवेशासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: ಸಂಪ್ರದಾಯದ ಸರ್, ಈ ಬಾರಿಯ ದೀಪಾವಳಿಯನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಪ್ರಕಾಶಮಯ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿಸಿ. ಏಕೆಂದರೆ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಡಿ ಫಾರ್ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಕೊಡುಗೆ. ಚಿನ್ನದ ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 40% ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ 50% ರಿಯಾಯಿತಿ, ಜೊತೆಗೆ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯ ಉಚಿತ. ಹಾಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಪಡೆಯಿರಿ ವಿಶೇಷ 50% ರಿಯಾಯಿತಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಳೆ ಚಿನ್ನವನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಅದು ಯಾವುದೇ ಕಡಿತವಿಲ್ಲದೆ ಕೊಡುಗೆ November 22 ಮಾತ್ರ. ಇನ್ನೇಕೆ ತಡ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ? ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೆಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್. ಸುವರ್ಣ ಮಹಿಷದತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.